आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 31, श्रावण शके 1948 अर्थात 22 ऑगस्ट 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. प्रसारणास सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि News on AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:06 आणि 19 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम. आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही अभंग रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रुतिगात सपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत चोखामेळा यांची अभंगरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं स्वतः पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरचं जे भक्तिगीत आहे ते गायलं आहे सी रामचंद्र यांनी अण्णा.

लक्षात ठेवा, आताच आपण अजित गडकडे यांच्या स्वरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं विलास पाटील यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐका श्रेया मिनल आणि अमृता यांच्या संमिश्र स्वरात ही पारंपरिक आरती रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय आप्पा वढावकर यांनी.

श्रुतयोः यानंतर ऐका रवींद्र साठे यांच्या स्वरात ही भक्ती रचना. या रचनेला संगीतबद्ध केले शांक नील यांनी.

श्रुतिवाद आपण शांक नील यांच्या संगीत संयोजनात रवींद्र साठे यांनी गायलेली भक्तिरचना ऐकलीत. आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत, जे गायलं आहे जयवंत कुलकर्णी शरद जांभेकर यांनी. योगेश्वर अभ्यंकर यांची ही रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट आहे ध्वजविजयाचा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळची 6:35 झालेली आहेत. आता आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा आता आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला आजचे कार्यक्रम असे असतील. 22 ऑगस्ट 2026 शनिवारचे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 आपण विचार पुष्प ऐकू शकाल. यात परिपूर्णतेचा प्रवास या विषयावर आपण माहिती ऐकू.

0: शकाल याचं लेखन केलंय डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचं आहे. सकाळी 6:45 आज आपण ऐकू शकाल आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 6:55 दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:40 लोकसंगीताचा आनंद आपल्याला घेता येईल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत आज आपण ऐकू शकाल ज्ञानामृत हा कार्यक्रम. याचं संकलन आणि निवेदन केलेलं आहे सचिन जगताप यांनी आणि सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा असेल. सकाळी 11:00 गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत आज आपण ऐकू शकाल स्मृतिगंध हा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आता जाणून घेऊयात 23 ऑगस्ट 2026 रविवारचे कार्यक्रम. सकाळी 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपल्याला घेता येईल. सकाळी 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 6:40 उद्या असेल विचारपुष्प. यात उद्या आपण ऐकू शकाल विंदा करंदीकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं चिंतन. याचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 उद्या आपल्याला ऐकता येईल अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 उद्या असेल सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 एक ही फिल्म से हा कार्यक्रम आपल्याला उद्या ऐकता येईल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत उद्या आपण ऐकू शकाल युववाणी हा कार्यक्रम. यात उद्या असेल आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांसाठी ज्ञान आणि कौशल्य या विषयावर अंकित होले यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. ही मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात येते. सकाळी 10:30 मराठी गीतांचा लोकप्रिय कार्यक्रम गीतगंगा आपण ऐकू शकाल. सकाळी 10:50 उद्या आपण ऐकू शकाल जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 11:00 गीतगुंजन कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणाअंतर्गत समन्वित कार्यक्रम कीर्तन आपल्याला ऐकता येईल. अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल. हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. राष्ट्रीय प्रादेशिक ठळक मराठी बातम्या या त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत आपण विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 6:40 झाली आहेत. आता विचारपुष्पमध्ये आपण ऐकूयात परिपूर्णतेचा प्रवास या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचं आहे.
1: श्रोते हो, जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य लोक कार्यरत आहेत. प्रत्येक कार्यक्षेत्राच्या पात्रता, जबाबदाऱ्या, कर्तव्य वेगवेगळी आहेत. अशा असंख्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींपैकी किती लोकांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या क्षेत्रातील परमोच्च ज्ञानबिंदू गाठला असेल? प्रश्न लक्षात आला ना?

0: प्रमोच्च ज्ञानबिंदू म्हणजे ही मंडळी ज्या क्षेत्रात आणि ज्या परिप्रेक्षात काम करीत आहेत त्याचे परिपूर्ण ज्ञान किती लोकांनी मिळवलेले आहे. इथं परिपूर्ण ज्ञान म्हणजे महाविद्यालयातून बाहेर पडताना मिळवलेली डिग्री एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर परिपूर्णतेची व्याख्या ही खूप व्यापक आहे. अतिशय वेगानं पुढे धावणाऱ्या या अफाट विश्वात प्रत्येक क्षेत्रात रोज नवनवीन संकल्पना उदयाला येत आहेत. प्रत्येक ज्ञानशाखा रोज अधिकाधिक व्यापक होत आहे. तुम्ही इंजिनियर असा, डॉक्टर असा, वकील असा, शिक्षक असा किंवा आणखी काही, प्रत्येक क्षेत्राची क्षितिज विस्तारत आहेत. उघडणाऱ्या प्रत्येक दिवशी आपण विचार करतो त्यापेक्षा जग अधिक पुढे गेलेलं असतं. म्हणूनच आपल्याला आपल्यातलं विद्यार्थी पण जागं ठेवून नित्य नवं शिकण्याची उर्मी मनाशी बाळगून पुढे जायचं आहे. जर आपण आपल्या नोकरी किंवा व्यवसायाकडे केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघत असू तर मात्र त्याचा आपण कधीच मनापासून आनंद घेऊ शकणार नाही आणि त्या क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण करण्याची आपल्यात उर्मीही नसणार. श्रोतेहो, आपण जे काम स्वीकारलं आहे त्यात रस घेतला तरच तिथे काहीतरी सर्जनशील घडेल, आपल्याला नवनिर्मितीचा आनंद मिळेल. तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्यावर काही पिढ्या घडवण्याची जबाबदारी असते. तुम्ही जर आंतरिक ओढीनं शिक्षक झाला असाल तर तुम्हाला तुमच्या कामात विश्वनिर्मितीचा आनंद मिळेल. मनापासून शिक्षकीपेशा स्वीकारणारी व्यक्ती आपल्या कामाकडे व्रत म्हणून बघत असते. केवळ घड्याळाच्या काट्याकडे बघत, पाठ्यपुस्तकात छापलेल्या किंवा अनुक्रमणिकेत दाखवलेल्या क्रमाने धडा शिकवून टाकायचा असा विचार सच्चा शिक्षक कधीच करत नाही. त्याच्या दृष्टीनं शिक्षक होणं हीच एक मोठी साधना असते. साधनेच्या मार्गावरून चालताना समोर उद्दिष्टपूर्तीचं क्षितिज दिसत असल्याचा भास होत असतो, पण क्षितिज अमर्याद असतं, त्याला मुळात सीमारेषाच नसते. हे ज्यांना कळतं तेच सतत पुढे चालत राहतात. कोणत्याही छोट्या मोठ्या यशांनी ते हुरळून न जाता त्यांचा प्रवास अथकपणे सुरूच असतो. आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू असताना आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत याकडे सजगपणे बघणाऱ्यालाच या गोष्टीचं महत्व कळणार आहे. आपण आयुष्यात काय कमावलं याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कळत नकळत आपण आपल्या आजवरच्या आयुष्याचा हिशोब मांडतो, ताळेबंद मांडतो. एखाद्या ताळेबंदात ज्याप्रमाणे काय काय कमावलं आणि काय काय खर्च केलं याची सविस्तर मांडणी असते, तशीच मांडणी आपणही एकदा करून बघा बरं. आपण काय काय कमावलं यात तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता, ज्या कामावर तुमचा प्रपंच चालतो, त्याविषयी, त्या क्षेत्राविषयी किती सजग असतो. त्या क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान, नवीन माहिती आपण मिळवतो का? कुठलंही लौकिक शिक्षण हे त्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी नक्कीच पुरेसं असतं. मात्र त्या क्षेत्रात उत्तुंग असं काही करायचं असेल तर मात्र आपल्याला सतत शिकत राहिलं पाहिजे, आपल्यातलं विद्यार्थी पण टिकवून ठेवलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्यातील विद्यार्थी पण जागं आहे तोवर तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग खुले असतात. सतत शिकत राहणं, सतत नाविन्याचा ध्यास घेणं, सतत असमाधानी राहून मला अजून चांगलं कसं करता येईल याचा विचार मनात ठेवणं आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करणं हेच आपल्याला परिपूर्णतेकडे घेऊन जाईल. यासाठी आपल्याला प्रवाही राहावं लागेल. जो प्रवाही असतो तोच पुढे जातो आणि जो प्रवाही नसतो त्याचं डबकं होतं. हा जगाचा नियम आहे. श्रोते हो, तर मग आजपासूनच आपण एक पण करूया. आपल्या क्षेत्रात जे जे सर्वोत्तम आहे ते शिकूया, आत्मसात करूया आणि परिपूर्णतेचा प्रवास अधिक समृद्ध करूया.
1: श्रोते हो, आताच आपण विचार पुष्प ऐकल्यात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक

0: आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्र
0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रांनो, लहान मुलं हे एखाद्या कॅमेऱ्यासारखे असतात. आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतो हे सर्वात जास्त टिपत असतात. मुलांवर संस्कार करणे म्हणजे त्यांना फक्त चांगलं बोलण्याचे धडे देणे नव्हे, तर त्यांच्यासमोर स्वतःचं वागणं तसं ठेवणं. घरातील वातावरण आणि पालकांचे परस्पर संबंध या सर्व गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होत असतो. आजच्या या घाई गडबडीच्या जगात आपण पालकांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा आपण दिवसभराच्या ताणतणावानंतर घरी येतो तेव्हा आपला राग किंवा चिडचिड मुलांवर निघते का? आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो का? पालकांच्या कोणत्या वर्तनाचा मुलांवर कसा परिणाम होतो हे पाहूया. घरातील वाद आणि तणाव. घरात सतत भांडणं, मोठ्या आवाजात ओरडणं किंवा नकारात्मक वातावरण असेल तर मुलं आतून घाबरतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते ज्यामुळे त्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतावर परिणाम होतो. तुलना करण्याची सवय. बघ, शेजारच्या मुलाला किती गुण मिळाले किंवा तू असाच आळशी आहेस, अशी वाक्य मुलांचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडून काढतात. प्रत्येक मूल वेगळं असतं ही गोष्ट पालकांनी स्वीकारायला हवी. अतिसंरक्षण किंवा अतिशिस्त काही पालक मुलांवर प्रमाणाबाहेर बंधने घालतात तर काही प्रत्येक गोष्टीत लुडबुड करतात. या दोन्ही गोष्टींमुळे मुलांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव निर्माण होतो. वेळ आणि संवादाची कमतरता. आजकाल मोबाईल आणि टीव्हीमुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. मुलांना जेव्हा पालकांकडून पुरेसा वेळ आणि प्रेम मिळत नाही तेव्हा ती मानसिकदृष्ट्या एकटी पडतात. मग पालकांनी आपल्या वर्तनात काय सकारात्मक बदल करण्याची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी वातावरण. घरात जितकी शांतता आणि आपुलकी असेल तितकी मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील. दुसरी गोष्ट, मुलांचे ऐकून घेणे. मूल जेव्हा काही सांगायला येतं तेव्हा आपले फोन बाजूला ठेवून त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. त्याला वाटलं पाहिजे की माझे विचार आणि माझ्या भावना माझ्या पालकांसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारायला शिकवणे. मूल चुकलं तर त्याला ओरडण्याऐवजी काही हरकत नाही, यातून आपण काय शिकलो असं विचारा. यामुळे मुलांमध्ये अपयशाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे. तुम्ही स्वतः तणावमुक्त आणि आनंदी असाल तर तुमची मुलंही आनंदी ठेवू शकाल. श्रोते हो, मुलंही सुंदर फुलांसारखी असतात. त्यांना फुलवण्यासाठी विश्वाचं, प्रेमाचं आणि चांगल्या वर्तनाचं खतपाणी आवश्यक असतं. आजच एक पाऊल उचलूया, आपल्या घरातील वातावरण अधिक मोकळं, आनंदी आणि सकारात्मक बनवूया. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झालेली आहेत वेळ परिसर या कार्यक्रम

0: श्रोतेहो परिसरी या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैव विविधता याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. वर्षभर आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगल, धबधबे, नद्या, डोंगरकडे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना हा परिसर नेहमीच आकर्षित करतो. शिराळा तालुक्याची ओळख सांगायची झाली तर सर्वप्रथम नाव घ्यावं लागतं ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्याचं. हे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्वाचा भाग असून याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असलेल्या पश्चिम घाट परिसंस्थेत होतो. येथे वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, भेकर, रानडुकर तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वनस्पती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्ग प्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गच मानले जाते. चांदोली परिसरातील सकाळचे धुक्याने आच्छादलेले जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. जंगल सफारी, निसर्ग भ्रमण आणि वन्यजीव निरीक्षणासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याच परिसरात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे आशिया खंडातील मातीच्या धरणांपैकी एक महत्वाचं धरण मानलं जातं. विशाल जलाशय, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि सूर्यास्तावेळी दिसणारं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येथे गर्दी करतात. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी प्रचितगड हे विशेष आकर्षण आहे. दाट जंगल आणि उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्वाचा दुर्ग मानला जातो. गडावर जाण्याचा ट्रेक साहसी पर्यटकांसाठी रोमांचक अनुभव असतो. शिराळा तालुका धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर, अंत्रीखुर्द येथील स्वयंभू गणपती मंदिर, गिरजोड येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर तसेच परिसरातील अनेक प्राचीन देवस्थाने भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे आहेत. वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव आणि यात्रा भरत असतात. शिराळा म्हटलं की आठवतो तो जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला हा उत्सव देश विदेशातील पर्यटक, संशोधक आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतो. लोकसंस्कृती, श्रद्धा आणि परंपरांचा अद्भुत संगम या उत्सवात अनुभवायला मिळतो. त्यामुळे शिराळ्याची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे. निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने गुढे पाचगणी पठार ही अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. उंच डोंगर माथ्यावर वसलेलं हे पठार पावसाळ्यात रंगीबेरंगी रानफुलांनी बहरून जातं. येथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. तसेच कंदारडोह, झोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, तनाळीचा धबधबा आणि विविध नैसर्गिक स्थळे निसर्गप्रेमींना विशेष आकर्षित करतात. अलीकडच्या काळात पर्यटनालाही येथे मोठी चालना मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थ पर्यटकांसाठी निवास, घरगुती जेवण आणि गावाकडच्या जीवनशैलीचा अनुभव उपलब्ध करून देत आहेत. शिराळा तालुका हा केवळ पर्यटन स्थळ नसून निसर्ग संवर्धन, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामीण जीवनाचा सुंदर संगम आहे. शांतता, साहस, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य हे सर्व काही शिराळ्यात अनुभवता येतं. म्हणूनच वेळ मिळेल तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य शिराळा तालुक्याला नक्की भेट द्या आणि अविस्मरणीय आठवणीचा खजिना सोबत घेऊन जा. धन्यवाद.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अश्फाक अत्तार यांनी शिराळा तालुक्यातील जैव विविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

झाला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:56 आणि 7 सेकंद झालेली आहेत. आता जाणून घेऊयात इतिहासात घडलेल्या आजच्या दिवशीच्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून.

22 ऑगस्ट 1639 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं मद्रास आताचं चेन्नई शहराची स्थापना केली होती. 22 ऑगस्ट 1894 साली महात्मा गांधींनी नतालमधील भारतीय व्यापाऱ्यांविरुद्ध भेदभावाचा सामना करण्यासाठी नॅटल इंडियन काँग्रेसची स्थापना केली होती. 22 ऑगस्ट 1972 साली वर्णभेद धोरणांमुळे झिम्बाब्वेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून बाहेर काढण्यात आलं होतं. 22 ऑगस्ट 1647 साली प्रेशर कुकरचे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म झाला होता. 22 ऑगस्ट 1915 साली बंगाली नाटककार अभिनेते दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म झाला होता. 22 ऑगस्ट 1919 साली हिंदी कवी गिरीजा कुमार माथुर यांचा जन्म झाला होता. 22 ऑगस्ट 1920 साली हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्य विशारद डॉक्टर डेंटन कुली यांचा जन्म झाला होता. 22 ऑगस्ट 1935 साली कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपी कृष्णन यांचा जन्म झाला होता. 22 ऑगस्ट 1955 साली अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म झाला होता. 22 ऑगस्ट 1980 साली चित्रपट अभिनेते निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचं निधन झालं होतं. 22 ऑगस्ट 1982 साली क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक कन्याकुमारी इथल्या विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचं निधन झालं होतं. 22 ऑगस्ट 1989 साली ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांचं निधन झालं होतं. 22 ऑगस्ट 1995 साली संगीतकार ट्रम्पेट व्हायोलिन वादक पंडित राम प्रसाद शर्मा यांचं निधन झालं होतं. 22 ऑगस्ट 1999 साली मराठी चित्रपट रंगभूमीवरचे अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचं निधन झालं होतं. आणि आज आहे जागतिक

0: श्रोतेहो, आताच आपण आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या घटना घडामोडींबद्दल जाणून घेतलं आजच्या दिनविशेषातून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम पॅड 101.5 मेगा हर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती.
5: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत.

आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला, त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया, चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
3: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz-वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 7:07 होत आहेत. आता सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.
2: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका. केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत.
3: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
2: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर, सादरकर्त्या नीलिमा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली।
1: आता होता भुईवर भेटे आभाळाला,
0: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसेल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नभो आहे।
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
3: आपला रेडिओ टीव्ही हळू लावा, जो आपल्या पुरता ऐकू यावा। विद्यार्थी परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी। आपला रेडिओ टीव्ही हळू लावा, जो आपल्या पुरता ऐकू यावा। विद्यार्थी परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी।

आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री

0: ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेवर आधारित दृष्टिकोन ठेवून त्याद्वारे विश्वासार्ह नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल पुण्यात सांगितलं. 12व्या ब्रिक्स दूरसंवाद मंत्र्यांच्या बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. सक्षम भविष्यासाठी नाविन्य सहकार्य आणि परिवर्तन हा संदेश देत पुण्यात गेले 5 दिवस ब्रिक्स बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर मजबूत करण्यावरही या परिषदेत भर देण्यात आला. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे दूरसंचार मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले होते. महाराष्ट्रात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. याकरता कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्र, हळद, कांदा आणि मका पिकांसाठी पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह इथे काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. हवामान बदल, पाणी टंचाई, जमिनीची घटती सुपीकता, कीड आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती इथल्या ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प विकसित केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडक पिकं आणि निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करावी असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व CSR निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी महा CSR प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातील विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जात असल्यानं त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याबाबत झालेल्या बैठकीत सांगितलं. या महा CSR प्राधिकरणामार्फत CSR निधीचा समन्वय, निरीक्षण आणि योग्य वापर निश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉक्टर कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आल्यानं कौशल्य वृद्धीला चालना मिळणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. आरोग्य विभागाचं प्रशिक्षण धोरण जाहीर केल्याचंही ते म्हणाले. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध या गावानं पुस्तकांचं गाव अशी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुस्तकांचं गाव उपक्रमाचं काल उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील निवडक गावांपैकी 3 गावांना पुस्तकांचं गाव हा उपक्रम मिळाला असून नागपूर विभागातील पहिल्या गावाचा मान गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधला मिळाला आहे. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले,
1: इथं आता आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिल्या की 10,000 पुस्तकं असतील, 10 दालनं हे आपल्याला या परिसरामध्ये सुरू करायचे. या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखणी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव, दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.

0: प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस काल महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं राज्यभरात काल माती आणि पाण्यासाठी चाला अर्थात महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश या वॉकेथॉन मधून देण्यात आला. या उपक्रमात अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री, विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींसह नागरिक, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी तसंच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेशही जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. कोकण आंबा काजूसाठी ओळखलं जात असलं तरी फणस हेही इथलं कल्पवृक्षासारखं मात्र दुर्लक्षित पीक आहे. फणसाची व्यावसायिक शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात काम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातले युवा शेतकरी मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. फणस पिकातून प्रगती साधण्याच्या अनुषंगानं काही विचार देसाई यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर मांडले. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी.
1: हरिश्चंद्र देसाई यांनी काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या झापडे गावात 28 एकर क्षेत्रावर फणसाच्या व्यावसायिक लागवडीचा प्रयोग केला. जगभरातल्या 88 जातींची लागवड असलेली त्यांची ही फणसबाग आता प्रसिद्ध झाली असून त्यांचे पुत्र मिथिलेश कृषी अभियंता होऊन हे कार्य पुढे नेत आहेत. वाया जाणाऱ्या फणसांचं प्रमाण खूप मोठं असून फणस शेती आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी फणस वर्ष जाहीर करावं अशी संकल्पना मिथिलेश यांनी पंतप्रधानांसमोर मांडली. फणस क्लस्टर तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहाय्य मिळण्याची मागणीही त्यांनी केली. फणसाच्या प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करण्याची क्षमता आहे असं सांगतानाच फणसासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याकरिताही प्रयत्नशील असल्याचं मिथिलेश यांनी सांगितलं. या भेटीमुळे जिल्ह्याचं नाव देशपातळीवर पोहोचवता आलं, त्यामुळे आयुष्यातला हा एक महत्वाचा क्षण होता अशी प्रतिक्रिया मिथिलेश यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज पुण्यामध्ये छात्रों की गुंज हा कार्यक्रम होणार आहे. महिला हक्क, सुरक्षितता आणि महिलांचं सुरक्षित भविष्य हा या कार्यक्रमाचा विषय आहे. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्यानं साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 3 दिवसात घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ झाली. केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यासाठी 22,50,000 टन साखरेचा कोटा खुला केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल सावित्रीबाई फुले ज्ञानशिल्पाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिल्पनिर्मिती करणाऱ्या कलाकारांचा सन्मान उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. हे ज्ञानशिल्प प्रेरणास्रोत असून समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी आहेत, त्यामुळे ती भविष्यातील पुढील पिढ्यांची परिवर्तनाची दिशा ठरतील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्य प्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18, 21-9 असं सहज नमवलं. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेती करता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

0: आम्ही मुलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
5: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी.

0: कर ले जरा।
1: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 मिनिटांनी ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पाणी आहे म्हणून जीवन आहे, पाणी आहे म्हणून शेती आहे, आणि पाणी आहे म्हणूनच विकासाची चाकं गतिमान आहेत. म्हणूनच पाण्याचं संवर्धन ही आजची नव्हे तर भविष्यासाठीही फार मोठी जबाबदारी आहे. स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी यंदापासून जलसंधारण दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं राज्यभर जलसंधारणाबाबत जनजागृती, लोकसहभाग, श्रमदान आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ, विविध जलसंधारण कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण, जलपूजन, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव, तसंच लोकसहभागातून जलसंधारणाची कामं यासारखे उपक्रम राबवले जात आहे. पण जलसंधारणाचा हा संकल्प केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग कसा बनेल, युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका काय असावी आणि जलसमृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी पुढील दिशा काय असेल, याविषयीचा संदेश आज आपण ऐकणार आहोत. मृद जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर आपल्या सोबत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवता आहात, नेमके उपक्रम काय राबवता आहात?
1: ह्या निमित्तानं आमच्या, आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेलमिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपुरी पूर्ण करता आली. जवळजवळ 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्यानिमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते, ज्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो, त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन, पाण्याचा ताळेबंद करून, पडणारं पाणी, वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल, ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 9,80,00,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2,00,000 एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811,00,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती

0: म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0, याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे, जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागामार्फत राबवतोय आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवर मध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे, जेणेकरून पडलेलं पाण्या पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील आणि अशा वेळेला अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी तरी त्याचा पाण्याचा उपयोग होत येईल, म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवरची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माजी मालगुजारी तलावाची एक बरेच जुने माजी मालगुजारी तलाव आहेत, त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे, त्यातील गाळ काढणे, त्याची दुरुस्ती करणे, जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल, तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे, परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही, आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे, त्याच्यासाठी ही आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
1: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल, अटल भूजल असेल आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे, जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल, जनांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता आहात की जनसहभाग कसा आहे, लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
0: लोकांचा सहभाग, लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात, याचं अनेक अनेक उदाहरण आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जी काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण आपण घेतो, अण्णा हजारेंचं रायगड सिंधी गाव घ्या किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या किंवा संभाजीनगर मधलं पाटोदा गाव घ्या, ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला आणि तुम्ही वॉटर कप आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशन मधून घेतला होता त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत, कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोट्या छोटी जरी कमी वॉटर सिंचन संधारणाचे लहान लहान कामं घेतली तरी तुमच्या वॉटर लेवल त्याच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात, हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
1: आणि त्या दृष्टीने आपण त्याची जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये, काय वाटतंय?
0: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही गोष्टींनी वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅच द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅच द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हेच हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा, जलसंचयन करण्याच्या साठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा, नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंग मधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियुजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचार मंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच, स्वर्गीय सुधाकर नवजी नाईक यांनी आपल्याला पाणी अडवा, पाणी जिरवा तेव्हा सांगितलं होतं. जलसंधारण विभागाची सुरुवात त्यांनी केली, एक निर्भीड पत्रकार होते आणि खूप चांगलं कार्य त्यांनी त्यांच्या काळात केलेलं आहे आणि त्याचा आदर्श आज आपण घेतोय, प्रेरणाही घेतो आहे. पुन्हा एकदा आपण थोडं सांगावं.
0: 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन आपण हा यावर्षी जरी साजरा करत असलो तर या निमित्ताने

0: माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण या प्रोग्राममध्ये सहर्ष सहभागी व्हावं, सर्वांनी सहभागी व्हावं. आणि नुसतं सहभागी होऊ नये तर आपण एक आज या निमित्तानं आपण संकल्प केला पाहिजे की आपण या जलसंधारणाच्या कामामधून मनसंधारण कसं होईल, लोकांना एकत्र कसं आणता येईल, लोकसहभाग आपल्याला कसा वाढवता येईल, आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कशी पूर्ण करता येईल यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, सहकार्य करावं. आणि आम्ही आपल्या सोबत आहोत. आम्ही जलसंधारण विभाग म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत. आमच्या सर्व विभागाच्या सर्व यंत्रणाही आपल्या सोबत आहे. फक्त आम्हाला आपली साथ हवी आहे. आपल्या सहभागाशिवाय, आपल्या सहकार्याशिवाय हे पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून मी माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र मी आवाहन करतो आणि वर्षभरासाठी आपण हा संकल्प करूया की आपण पडलेला पावसाचा पाण्याचा थेंबन थेंब हा आपण आपल्या आपल्यासाठी वाचवून ठेवू. आपल्यासाठी नव्हे तर पुढील पिढीसाठी तो अतिशय मार्गदर्शक आणि अतिशय आवश्यक ठरणार आहे. एवढीच या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो.
1: अरे छान. आणि आपण खूप सुंदर असे उपक्रम या निमित्तानं राबवता आहेत. शासनाच्या योजनाही खूप उपयोगी आहे आणि आपण जो दिवस निवडला आहे तो अत्यंत योग्य असा आहे. तर आज आपण या सगळ्याच विषयी खूप छान पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.
2: थँक्यू.
3: श्रोते हो, आजच्या या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जपणं, पाण्याचा काटकसरीनं वापर करणं, जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेणं हीच भविष्यातील जलसुरक्षेची गुरुकिल्ली आहे. स्वर्गीय सुधाकर राव नाईक यांची जलदृष्टी आजच्या पिढीनं आत्मसात केली तर पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार केवळ घोषवाक्य न राहता लोक चळवळ बनेल. चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण एक सामूहिक संकल्प करूया. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवूया, जलस्रोतांचं संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया. याच सकारात्मक संदेशासह आजच्या दिलखुलास कार्यक्रमाची सांगता करते आहे मी उन्नती जगदाळे. आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचं आहे पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
3: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
4: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
3: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
4: कशी मिळू शकते?
3: उद्गमने. RBI च्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
4: हो,
3: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
4: आजच सर्च करतो.
3: आजचा चहा तुझ्याकडून.
4: हो हो.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत हिंदी मिश्र संगीताचा कार्यक्रम. आजच्या हिंदी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत गोस्वामी तुलसीदास यांची ही पारंपरिक गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय नरेंद्र जैन यांनी.

श्रोते हो आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात संत गोस्वामी तुलसीदास यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात हिंदी मिश्र संगीताचा कार्यक्रमात. आता शेवटी ऐका अनुप जलोटा यांच्या स्वरात इसरार अन्सारी यांची शब्दरचना. या रचनेला संगीतबद्ध केले स्वतः अनुप जलोटा यांनी.

श्रद्धेय या गीतासोबतचा हिंदी मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजता आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असतील मराठी राष्ट्रीय बातम्या. मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री

ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. देशातील सुधारणांचं पर्व ही सक्तीची बाब नसून सरकारसाठी ती वचनबद्धता आणि दृढ विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नमूद केलं. सरकारी धोरणं ही लोकहिताची आणि विकासपूरक तसंच प्रगतीला चालना देणारी आहेत असंही ते म्हणाले. दिल्लीत काल एका माध्यम समूहानं आयोजित केलेल्या जागतिक नेत्यांच्या मंचाला संबोधित करताना ते बोलत होते. सुधारणांसाठी सरकारनं एक स्पष्ट आराखडा तयार केल्याचं सांगून प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर मुख्य भर देण्यात आला आहे. देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत धोरणात्मक पातळीवर आधुनिक सुधारणा धोरण राबवत आहे त्याविषयीचा दृष्टिकोन सरकारनं बदलला असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. जागतिक आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना संसाधनांचा शस्त्र म्हणून वापर आणि वाढता अविश्वास या परिस्थितीमुळे नवीन आव्हानं निर्माण होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जग भारताकडे आशा आणि विकासाचं उज्ज्वल केंद्र म्हणून पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 45 दिवसात भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दल यांना 1000 थोडी अधिक जमीन हस्तांतरित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचं कौतुक केलं आहे. गेल्या 12 वर्षापासून सीमेवरील कुंपणासाठीची जमीन देण्याची मागणी प्रलंबित होती असं शहा म्हणाले. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी सीमा कुंपणाचं काम पूर्ण अत्यंत महत्वाचं असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. बेकायदेशीर स्थलांतराबाबत सरकार शून्य सहिष्णुता धोरण कायम ठेवणार असल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं. भारत आणि नेपाळ संयुक्त कार्यगटाच्या 14व्या बैठकीत काल द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंसह सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबतचे सहकार्य दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. डेहराडून इथं संपन्न झालेल्या या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पौसमी बसू यांनी केलं तर नेपाळचे नेतृत्व गृहमंत्रालयाचे सहसचिव आनंद काफले यांनी केलं. महाराष्ट्र आणि जर्मनी इथल्या हेसे राज्यांदरम्यान काल गुंतवणूक नाविन्यपूर्ण उपक्रम रोजगार आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसे राज्याचे अध्यक्ष बोरिस राईस यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामध्ये उद्योग सेवा क्षेत्र माहिती तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि परस्पर देशांमध्ये गतिशीलता या क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. ब्रिक्सच्या आयसीटी गटाच्या 5 दिवसांच्या परिषदेचा काल पुण्यात समारोप झाला. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली काल ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक झाली. विश्वासार्ह नाविन्यपूर्ण सक्षम आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन सिंधिया यांनी यावेळी केलं. मानवतेचं मूल्य केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या ब्रिक्स भागीदारीनं तंत्रज्ञानाला मानवी चेहरा आणि मानवी मन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जयपूरमध्येही काल ब्रिक्स पर्यटन मंत्र्यांची बैठक पार पडली. पर्यटन क्षेत्रातील सहकार्य दृढ करणारा जयपूर जाहीरनामा एकमतानं या बैठकीत स्वीकारण्यात आला. पर्यटनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शाश्वत पर्यटन पद्धती कौशल्य विकास आणि प्रवास सुलभता या बाबींचा जाहीरनाम्यात समावेश आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आज आंध्र प्रदेशमध्ये ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक होत आहे तर उद्या क्रीडा मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थान युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय भूषवणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बैठकीत सहभागी होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गीते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं असलं तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. साखरेच्या दरात अलीकडे झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं

ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अलीकडच्या काळात साखरेच्या किरकोळ दरांमध्ये वाढ होऊन ते 55 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे दिग्गज सदस्य मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी काल ढाका इथं 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आलमगीर यांची गुरुवारी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 255 मतं मिळवून निवड झाली होती. त्यांनी ओली अहमद यांचा पराभव केला. भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान संयुक्त सराव प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सशस्त्र दलातील द्विपक्षीय देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यावर काल दिल्लीत एका महत्वपूर्ण चर्चेदरम्यान सहमती दर्शवण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी ब्रिटनच्या संरक्षण विभागाचे स्थायी सचिव जेरेमी पोकलिंग्टन यांच्यासमवेत भारत ब्रिटन संरक्षण सल्लागार गटाच्या 25व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी भारत युके व्हिजन 2035 आणि 10 वर्षांचा संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखडा यांच्या माध्यमातून संशोधन आणि विकासावर विशेष भर दिला आहे. युक्रेनमधील क्रिव्ही रिह इथल्या एका शॉपिंग सेंटरवर रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जण ठार तर 130 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश असून 5 मुलांसह एकूण 29 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तिथल्या लष्करी सूत्रांनी दिली आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचं जन्मगाव आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा निषेध केला. युक्रेनही रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि वोल्गा ग्राड भागातील लष्करी हवाई तळाला लक्ष्य केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्य प्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यात काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारताचा 2-0 असा पराभव केला. भारताची यानंतरची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताची 18 वर्षीय महिला कुस्तीपटू काजल ढोचक हिनं 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. काजलनं चीनच्या खेळाडूचा पराभव केला. काजलच्या या ऐतिहासिक कामगिरी पाठोपाठ भारताच्याच तनु शर्मा आणि सविता यांनीही आपापल्या वजनी गटात रौप्य पदकाला गवसणी घातली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या अव्वल नामांकित लियू शेंगशू आणि टँग निंग यांच्याशी होणार आहे. भारतीय जोडीनं काल चीनच्या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळे या जोडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी ही पहिलीच महिला जोडी आहे. तर पुरुषांच्या दुहेरीच्या स्पर्धेत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ही जोडी स्पर्धेतून बाद झाली आहे. हवामान. मध्य प्रदेशात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आसाम, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी दिल्ली एनसीआरच्या काही भागात पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणार भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रुतिवा, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 8:41 आणि 37 सेकंद आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. श्रुतिवा, प्रसारित करीत आहोत मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम.

आजच्या मराठी लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपणा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. विठ्ठल उमप यांचीच ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध सुद्धा केलेलं आहे विठ्ठल उमप यांनी.

0: रसिका आताच आपण मंगेश दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही पारंपरिक गीत रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं देवदत्त साबळे यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी लोकसंगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐका शाहीर साबळे यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची ही पारंपरिक भारूड रचना. याला संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला

श्रोतेहो, आताच आपण राधा मंगेशकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आजच्या मराठी लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका परत एकदा राधा मंगेशकर यांच्या स्वरात नाथ हो महानोर यांची गीतरचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यापुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
3: यंदा मंगलसूत्र घ्यायचंय, पण खास ऑफर हवी. मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगलसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगलसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगलसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: पूना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळची 9:25 झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:17 झाली आहेत. स्थानिक प्रसारणात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: आम्ही आकाशवाणी अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलेलं आहे सचिन जगताप यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोते हो, विविधा अंतर्गत ऐकूयात कार्यक्रम ज्ञानामृत. या कार्यक्रमाचं निवेदन आणि लेखन सचिन जगताप यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
2: श्रोते हो, नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते आहे या ज्ञानामृत कार्यक्रमाच्या निमित्तानं. अहो, निमित्त कोणतंही का असेना, पण भेट मात्र व्हायला हवी. श्रोते हो, मृगाच्या पाऊसधारा कोसळल्या की शेतकरी राजा बळी राजा सुखावतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह, मेहनत करण्याची इच्छाशक्ती आपल्याला दिसते.

दिसणारच नाही का? या पावसावर तर त्याच्या मेहनतीची सगळी मदार असते, नाही का? पाऊस चांगला झाला की पिकं चांगली होणार, पीक पाणी चांगलं तर उत्पन्न चांगलं, आणि उत्पन्न चांगलं तर वर्षभराची चिंता काही प्रमाणात का होईना पण मिटली म्हणून समजायची. सुदैवानं या पावसाळ्यात सर्वत्र चांगला पाऊस झालेला आहे, पीकही जोमदार आहेत. आशा करूया की पिकांची पूर्ण वाढ होईपर्यंत आणि कापणीचा हंगाम येईपर्यंत अतिशय चांगला पाऊस आवश्यक त्या वेळी येईल. हा वरुण राजा या बळीराजाच्या मदतीला धावून येईल, भरघोस उत्पादन देऊन जाईल.

श्रोतेहो, जसं पावसाचं आगमन होतं ना, तसंच अनेक सणही याच कालावधीमध्ये येतात. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा हा प्रवास गुरुपौर्णिमा, श्रावणातील सोमवार, मंगळागौरी पूजन, नागपंचमी, पोळा, गणेश उत्सव, गौरी पूजन असा होत होत दिवाळीपर्यंत जातो. हे चार महिने म्हणजे आपली संस्कृती जाणून घेण्याचा विशेष काळ. श्रावणामध्ये येणारी नागपंचमी हा निसर्गाशी जवळीक साधणारा आणि विशेषतः सर्पांविषयी आदर व्यक्त करणारा महत्वाचा सण आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. श्रावण महिना हा भारतीय सांस्कृतिक धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि संकटांपासून संरक्षणासाठी प्रार्थना केली जाते. महाराष्ट्रासोबतच भारतातील अनेक राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या परंपरेनुसार साजरा केला जातो. हिंदू पंचांगांनुसार श्रावण शुक्ल पंचमी हा नागपंचमीचा दिवस असतो. नाग अर्थात सर्प किंवा नागदेवता आणि पंचमी म्हणजे महिन्यातील पाचवी तिथी, म्हणून नागपंचमी म्हणजे पंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याचा सण. पावसाळ्याच्या काळात साप आपल्या बिळामधून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे या काळात सर्पांशी माणसाचा संपर्क वाढतो. प्राचीन काळापासून या नैसर्गिक परिस्थितीशी संबंधित श्रद्धा आणि परंपरा नागपंचमीच्या सणाशी जोडल्या गेल्या आहेत. भारतीय पुराण परंपरेत नागांना विशेष स्थान आहे. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूची शेषनागावर असलेली शयनमुद्रा, तसंच नागवंशाशी संबंधित अनेक पौराणिक कथा भारतीय संस्कृतीत आढळतात. शेषनाग, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म इत्यादी नागांची नावे पुराण कथांमध्ये आढळतात. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग हा त्यांच्या वैराग्याचे आणि मृत्यूवरील नियंत्रणाचे प्रतीक मानला जातो. भगवान विष्णू शेषनागावर विराजमान असल्याचं चित्रण केलं जातं. त्यामुळे नागांना भारतीय धार्मिक परंपरेत केवळ एक प्राणी म्हणून नव्हे तर दैवी प्रतीक म्हणूनही स्थान मिळालं आहे. नागपंचमीशी संबंधित लोकप्रिय कथांपैकी एक कथा श्रीकृष्ण आणि कालिया नागाची आहे. वृंदावनाजवळील यमुना नदीमध्ये कालिया नाग राहत होता. त्याच्या विषामुळे नदीचं पाणी दूषित झालं होतं आणि परिसरातील लोकांना त्रास होत होता. श्रीकृष्णाने कालियाचा सामना केला आणि त्याचा गर्व दूर केला. या कथेतून वाईट शक्तींवर चांगुलपणाचा विजय तसंच निसर्गाशी संतुलित संबंध ठेवण्याचा संदेश घेतला जातो. भारतीय पुराण कथांमध्ये समुद्र मंथनाची कथा प्रसिद्ध आहे. देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन करण्यासाठी वासुकी नागाचा दोर म्हणून उपयोग

केला अशीही कथा आहे. या कथेमुळे वासुकीला भारतीय धार्मिक परंपरेत महत्वाचं स्थान मिळालं आहे. महाराष्ट्रात नागपंचमीला विशेष महत्व आहे. ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा केला जातो. नागाची प्रतिमा, मातीची नागमूर्ती किंवा भिंतीवर काढलेले नागाचे चित्र यांची पूजा करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. काही भागांमध्ये स्त्रिया नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी नागपंचमीच्या निमित्तानं विशेष धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी घराची स्वच्छता करून पूजा करण्याची तयारी केली जाते. नागदेवतेसमोर प्रार्थना करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी मंगल कामना केली जाते. नागपंचमीचा संबंध भारतीय कृषी संस्कृतीशीही जोडलेला आहे. पावसाळा हा शेतीसाठी अत्यंत महत्वाचा काळ असतो. शेतांमध्ये, बांधांमध्ये आणि बिळांमध्ये साप आढळतात. त्यापैकी अनेक साप उंदीर आणि इतर शेतीतील कीटक खातात. त्यामुळं सापांचं पर्यावरणातील महत्वही मोठं आहे. साप प्रामुख्याने उंदीर आणि इतर लहान प्राणी खातात. उंदरांमुळे पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. सापांची उपस्थिती उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करते. म्हणून नागपंचमीचा एक आधुनिक अर्थ असा घेता येतो की निसर्गातील प्रत्येक जीवाचे स्वतःचे महत्व आहे आणि मानवानं त्यांच्यासोबत संतुलित सहअस्तित्व राखलं पाहिजे. आजच्या काळात नागपंचमीचा सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे वन्यजीव संरक्षण. सापांविषयी समाजात अनेक गैरसमज आणि भीती आहेत. प्रत्येक साप विषारी नसतो. साप पर्यावरणातील अन्न साखळीचा महत्वाचा भाग आहे. नागपंचमीच्या निमित्तानं आपण हाच संदेश देऊ शकतो की सापांना विनाकारण मारू नये. साप दिसल्यास सुरक्षित अंतर ठेवावं. प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाची मदत घ्यावी. सापांचे नैसर्गिक अधिवास नष्ट करू नयेत. पर्यावरणाचं संतुलन राखावं. वन्यजीवांविषयी वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. काही ठिकाणी नागपंचमीला जिवंत सापांना दूध पाजण्याची प्रथा आढळते. मात्र साप हे नैसर्गिकरित्या दूध पिणारे प्राणी नाहीत. त्यामुळे धार्मिक श्रद्धा जपत असतानाही जिवंत सापांना पकडून त्यांना दूध पाजण्याऐवजी नागदेवतेच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची पूजा करणं अधिक योग्य आहे. तसंच सापांना पकडणं, त्यांना त्रास देणं किंवा त्यांचे प्रदर्शन करणं आपण टाळलं पाहिजे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नागपंचमीला महिलांसाठी विशेष सांस्कृतिक महत्व आहे. श्रावणातील सणांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसतो. काही ठिकाणी झोके बांधले जातात, पारंपरिक गाणी म्हटली जातात, स्त्रिया एकत्र येऊन हा सण साजरा करतात, नागदेवतेची पूजा केली जाते, पारंपरिक पदार्थ बनवले जातात, हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे नागपंचमी हा केवळ धार्मिक सण न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा दिवस बनतो. महाराष्ट्रातील विविध प्रदेशांमध्ये नागपंचमीच्या वेगवेगळ्या लोकपरंपरा आहेत. स्थानिक संस्कृतीनुसार पूजा, नैवेद्य, गाणी आणि प्रथा बदलतात. यामुळे नागपंचमी हा सण भारतीय लोकसंस्कृतीतील विविधतेचं सुंदर उदाहरण आहे. नागपंचमी हा भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, परंपरा, लोकजीवन आणि निसर्ग संवर्धन यांचा संगम असलेला सण आहे. नागदेवतेची पूजा करण्यामागे धार्मिक श्रद्धा असली तरी या सणातून निसर्गातील सापांसारख्या जीवांचे महत्वही समजून घेता येते. आजच्या काळात नागपंचमी साजरी करताना जिवंत सापांना पकडणं, त्यांना त्रास देणं किंवा दूध पाजणं याऐवजी नागदेवतेच्या प्रतिमाची पूजा करणं आणि सर्पसंवर्धनाचा संदेश देणं अधिक योग्य ठरेल. नागपंचमीचा खरा उत्सव म्हणजे नागाची पूजा करण्याबरोबरच निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर आणि संरक्षण करण्याचा संकल्प.

श्रोते हो, आपल्याला काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी घडलेली घटना किंवा प्रसंग आठवला की आपण काय करतो? आपण त्या प्रसंगांचे, घटनेचे, कार्यक्रमाचे फोटो असतील तर ते आपण बघतो, आणि ते फोटो बघताना आपण त्या फ्लॅशबॅकमध्ये प्रत्यक्ष त्या काळात जातो. आज काढलेले फोटोज आज बघण्यात जितका आनंद वाटत नाही, तितका आनंद आपल्याला जुनी छायाचित्र, जुने फोटो बघण्यात मिळतो. फार वर्षांपूर्वी आपण कसे दिसत होतो याचा पुरावा म्हणजे फोटोज. मनात विचार येतो, हे फोटोज नसते तर, ही फोटोग्राफी कला अस्तित्वात नसती तर आपण भूतकाळात बघू शकलो नसतो. हे सांगण्याचं प्रयोजन हेच की 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणून आपण साजरा करतो. 1837 मध्ये लुई डागेर यांनी विकसित केलेल्या डागेरोटाईप या छायाचित्रण प्रक्रियेच्या शोधाच्या स्मरणार्थ 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो. या घटनेनं प्रतिमा टिपण्याच्या आणि जतन करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आणि आधुनिक छायाचित्रणाचा पाया घातला. 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रेंच सरकारनं ही प्रक्रिया जगाला एक भेट म्हणून अधिकृतपणे घोषित केली होती. तेव्हापासून छायाचित्रण प्रचंड विकसित झालं असून ते अभिव्यक्ती, संवाद आणि दस्तऐवजीकरणाचं एक शक्तिशाली माध्यम बनलंय. म्हणूनच छायाचित्रणाच्या इतिहासातील या महत्वपूर्ण टप्प्याचा सन्मान करण्यासाठी 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून निवडण्यात आला. जागतिक छायाचित्रण दिन हा छायाचित्रणाच्या कला, विज्ञान आणि इतिहासाला ओळख देण्यासाठी आणि त्याचं कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो. छायाचित्रणाच्या सुरुवातीपासून समाज, संस्कृती आणि संवादावर झालेल्या प्रभावाचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. जागतिक छायाचित्रण दिन हौशी आणि व्यावसायिक अशा दोन्ही छायाचित्रकारांना त्यांचं काम सामायिक करण्यास आणि छायाचित्रणाच्या सर्जनशील पैलूंचा उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहित करतो. प्रतिमांच्या माध्यमातून जगाचं सौंदर्य आणि विविधता दर्शवण्याची ही एक संधी आहे. इतिहास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनाचं दस्तऐवजीकरण करण्यात छायाचित्रण महत्वपूर्ण भूमिका बजावतं. जागतिक छायाचित्रण दिन भावी पिढ्यांसाठी या दृश्य नोंदी जतन करण्याचं महत्व अधोरेखित करतो. हा दिवस जगभरातील छायाचित्रकार आणि छायाचित्रण प्रेमींसाठी एकत्र येण्याचा, छायाचित्रणाबद्दलची आपली आवड व्यक्त करण्याचा आणि त्यांचं महत्व आणि भविष्यातील

इच्छा यावर चर्चा करण्याचा आहे. हा दिवस छायाचित्रणाच्या तांत्रिक बाबी, समाजावरील त्याचा प्रभाव आणि प्रतिमा निर्मितीशी संबंधित नैतिक बाबींबद्दल जागरूकता निर्माण करतो. तसंच लोकांना दृश्य साक्षरतेचे आणि प्रतिमांच्या माध्यमातून कथाकथनाचं महत्व पटवून देण्याची ही एक संधी आहे. एकंदरीतच जागतिक छायाचित्रण दिन जगभरातील लोकांना प्रेरणा देण्याची, माहिती देण्याची आणि जोडण्याची, छायाचित्रणाची शक्ती किती मोठी आहे याची आठवण करून देतो. आता तर हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण सतत कुठली ना कुठली छायाचित्र काढतच असतो. असा अनेक फोटोंचा संग्रह आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. पूर्वीच्या कॅमेऱ्यापेक्षा आज हातातील मोबाईल आपली फोटोची हौस सहज भागवतो. तेव्हा श्रोते हो, छान छान फोटोज काढूया आणि आपल्या वर्तमानातील आठवणींना भविष्यात उजाळा देऊया.

श्रोतेहो, नेत्रदानाच्या जागृतीसाठी देशात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा कालावधी नेत्रदान पंधरवाडा म्हणून पाळला जातो. या 15 दिवसात देशात सर्वत्र नेत्रदानाबद्दल जनजागृतीचं काम केलं जातं. गैरसमजुती आणि नेत्रदानाविषयी अनास्था यामुळं अजूनही आपल्याकडे नेत्रदानाचं प्रमाण कमी आहे. आपलेच लाखो अंधबांधव नेत्रदानाकडे डोळे लावून बसले आहेत. आपणच त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचं किरण का नाही देऊ शकत? जगात 4 ते 5 कोटी लोक अंध आहेत. त्यातील 25% म्हणजे 1 कोटींपेक्षा जास्त लोक भारतात आहेत. त्यातील 30 लाखांपेक्षा जास्त व्यक्ती कॉर्नियल म्हणजेच बुबुळातील दोषांमुळे अंध झालेले आहेत. त्यातही लहान मुलांचे आणि तरुणांचे प्रमाण जास्त आहे आणि ते वाढतच आहे. दरवर्षी साधारण 1 ते 1.5 लाख जणांना नेत्ररोपणाची आवश्यकता असते, पण त्यासाठी फक्त 55 ते 60 हजार डोळेच देशात जमा होतात. डोळ्याच्या बुबुळाचा गोलाकार पारदर्शक भाग म्हणजे कॉर्निया होय. कोणत्याही आजारानं, जखमेमुळं किंवा पोषक आहाराच्या कमतरतेमुळं हा भाग जेव्हा अपारदर्शक होतो तेव्हा अंधत्व येतं. यालाच कॉर्नियल म्हणजे बुबुळाचं अंधत्व असं म्हणतात. हे अंधत्व केवळ कॉर्नियल रोपण या शस्त्रक्रियेनेच आपण दूर करू शकतो. आज विज्ञान एवढे पुढारलेलं आहे तरीही आपण अजून कृत्रिम कॉर्निया कमी खर्चात बनवू शकलो नाही. जे उपलब्ध आहे त्याची किंमत जास्त आहे आणि गुणवत्ता समाधानकारक नाही. त्यामुळे आपल्याला नेत्रदानावरच विसंबून राहावं लागतं. कोणत्याही धर्माची, वयाची, चष्मा असलेली, मोतीबिंदू असणारी, मधुमेही, उच्च रक्तदाब असणारी व्यक्तीही मरणोत्तर नेत्रदान करू शकते.

फक्त या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची नेत्रदानासाठी संमती असणं गरजेचं असतं. मृत्यूनंतर 6 तासांच्या आतच नेत्रदान करावं लागतं. पुण्यामध्ये HV देसाई नेत्रपेढी, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील वेणू माधव नेत्रपेढी, जनकल्याण, रुबी हॉल, राष्ट्रीय नेत्र चिकित्सा संस्था या आघाडीच्या नेत्रपेढ्या आहेत. पुण्यातील 21 नेत्रपेढ्यांपैकी वरील 5 नेत्रपेढ्या अग्रस्थानी आहेत. इतर नेत्रपेढ्यांचंही योगदान वाढलं पाहिजे, तसंच त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण अभिमानाने सांगतो की आपली अर्थव्यवस्था जगात 4थ्या क्रमांकाची आहे, तसंच संरक्षणाच्या बाबतीत पण आपण वरच्या नंबरवर आहोत, पण नेत्रदानाच्या बाबतीत आपण आपल्या शेजारील श्रीलंकेपेक्षाही खूप मागे आहोत. ही आपल्या सर्वांसाठी विशेष चांगली बाब नाही. प्रथम आपण मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्धार करून आपल्या जवळच्या लांबच्या नातेवाईकांना मरणोत्तर नेत्रदान करण्यास प्रभावित करा. आपल्या नात्यातील ओळखीतील एखाद्याचा मृत्यू झाल्यास आपण त्याच्या कुटुंबियांनाही नेत्रदानाचा पर्याय सुचवू शकतो. मध्य प्रदेशातील राजस्थान बॉर्डरवरील नीमच हे छोटंसं शहर देशातील नेत्रदानाचं कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. या शहरात नेत्रदानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातील सर्व शहरांनी नीमच शहराचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या परिसरातील कोणत्याही व्यक्तीचा झालेल्या मृत्यूनंतर त्याचे प्रथम नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले तरच आपले अंधत्व निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य होईल. सर्वांना नेत्रदानाबद्दल माहिती देणं, नेत्रदान करण्यास प्रवृत्त करणं शक्य आहे. आपल्या वाढदिवसाच्या किंवा आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतः मरणोत्तर नेत्रदानाचं इच्छापत्र भरून चांगला संकल्प आपण करू शकतो. अशा प्रकारे नेत्रदानाची चळवळ चालवून आपण जगातील सर्वात जास्त अंधांचा देश अशी आपली प्रतिमा मोडून काढली पाहिजे.

0: हा होता ज्ञानामृत कार्यक्रमाचा आजचा भाग. आजच्या या भागातील माहितीचा आपण आनंद घेतला माझ्यासोबत म्हणजेच सचिन जगताप सोबत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आजच्या या भागातून, पण पुन्हा आपली भेट कधीतरी होईलच या अपेक्षेसोबतच. आपल्याला हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तेव्हा स्वस्थ रहा, मस्त रहा, हसत रहा आणि ऐकत रहा आपली संस्कृती, आपली वाणी, आपले मनोरंजन, अर्थातच अमरावती आकाशवाणी. आता मला सचिन जगतापला द्या रजा. नमस्कार
1: श्रोतेहो, आताच आपण विविधांतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन, लेखन आणि निर्मिती सचिन जगताप यांची. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: प्रतिभा दसपड विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात. आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता आणि लोकप्रिय असलेला मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम गीत गंगा. गीत गंगा. रसिका, आजच्या आपल्या आवडत्या मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आपण ऐकणार आहात काही मजेशीर थिरकायला लावणारी मराठी चित्रपट गीतं. चला तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आपल्या रेडिओ सेटवर येत आहे आकाबाई आरेच्या 2 या चित्रपटातलं. मनोहर गोळामळे यांचा स्वर आहे, मनोहर गोळामरे यांचीच शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय निषाद यांनी.
1: तुझो बापूस लय कवी साय गो, येता दाता तुझ्या मागे तुझी आई साय गो, माता मातुरी

0: श्रोतेहो, आताच आपण टाइमपास टू या चित्रपटातलं गीत ऐकलं. ऋषिकेश कामेरकर, चिनार खारकर, विवेक नाईक यांचा संमिश्र स्वर होता. मंगेश कांगणे यांची ही गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं चिनार महेश यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आणखीन गीत ऐकूयात, पण तत्पूर्वी घेऊयात हे क्षणभर व्यावसायिक विश्रांती.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोतेहो, हे गीत आहे एक तारा या चित्रपटातलं. अवधूत गुप्ते आणि रईस लष्करिया यांचा संमिश्र स्वर आहे. गुरु ठाकूर यांची गीतरचना आहे आणि या गीताला संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.
5: रुबाब मरते सोन्यावानी.
6: सोन्यावानी? सोन्यावानी म्हणजे दादा कुणाचा सोन्या म्हण? अर मरदा, सोन्या म्हणजे ते सोनं नाही. सोन सोन राडो ते सोन हात त्याच्या. असं वय तस सांगा की मराठीत मग.
5: रुबाब मरते सोन्यावानी.

प्रतिभा दजपण अवधूत गुप्ते वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संदीप खरे यांची गीत रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी आणि चित्रपट होता तुला शिकवीन चांगलाच धडा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताने सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आहे चष्मे बहादूर या चित्रपटातलं. स्वप्नील बांदोडकर आणि विवेक नाईक यांचा संमिश्र स्वर आहे. श्रीरंग गोडबोले यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे जितेंद्र कुलकर्णी यांनी.

श्रुतिहोताचं पण प्रसेनजीत कोसंबी यांच्या स्वरात गजेंद्र अहिरे यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध सुद्धा केलं होतं गजेंद्र अहिरे यांनी आणि चित्रपट होता अनुमती. श्रुतिहो आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सैराट या चित्रपटातलं गीत. अजय गोगावले आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. अजय अतुल यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध सुद्धा केलेलं आहे अजय अतुल यांनी.

रसिकाओ, या गीतासोबतच आजचा आपला आवडता गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. आपण पुन्हा भेटूया छान छान निवडक गाण्यांसह एका नवीन कार्यक्रमात. तर आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. नमस्कार. गीत गंगा.

0: শ্রোতিও, আমি বলে তাহত আকাশ মনেছ অমরাবতী কেন্দ্রাহুন FM ব্যান্ড 101.5 MHz वर প্রসার ভারতীয়া ওয়েব OTT প্ল্যাটফর্ম वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सकाळचे 11 वाजलेत। आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र।

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतो, आता गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित करीत आहोत स्मृतिगंध हा कार्यक्रम.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रुतो, रुपेरी पडद्यावर सौंदर्य, नजाकत आणि सहज सुंदर अभिनयाचा मिलाफ घडवणाऱ्या अनेक अभिनेत्री हिंदी सिनेसृष्टीनं दिल्या आहेत. मात्र काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांचं नाव आपण घेतलं की एका

स्वतःच्या प्रतिभेची जोड देत सायरा बानूंनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. 1961 प्रदर्शित झालेला जंगली या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटातल्या त्यांच्या निरागस सौंदर्यानं आणि उत्साही अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. शम्मी कपूर यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. चला तर श्रोते हो, आता आज गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमात हे पहिलं गीत ऐकूयात. जंगली या चित्रपटातलं लता मंगेशकर यांचा स्वर आहे, हसरत जयपुरी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलेलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोतेहो आताच आपण मोहम्मद रफी आणि सायरा बानू यांच्या युगलस्वरात शैलेंद्र यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट होता अमन. श्रोतेहो, जंगलीच्या यशानंतर सायना बानू यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं मोठ्या प्रमाणावर खुली झाली. शादी, आई मिलन की बेला, झुक गया आसमान, पडोसन, पूरब और पश्चिम, हेरा फेरी अशा विविध चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगवेगळी रूपं प्रेक्षकांसमोर आणली. विशेषतः पडोसन हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गाजलेल्या विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटातली त्यांची भूमिका, त्यांची निरागस अदा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात राहिलं. चला तर श्रोते आता ऐकूयात पडोसन याच चित्रपटातलं हे पुढचं गीत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना आहे आणि आर डी बर्मन यांचं संगीत आहे.

श्रोते हो आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात हसऱ्या जयपुरी यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट होता आई मिलन की बेला. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमाचा. आजच्या आपल्या स्मृतिगंधाच्या कलाकार आहेत सायरा बानो. श्रोतेहो सायरा बानो या दिलीप कुमार यांच्या अभिनयाच्या चाहत्या होत्या. पुढे ओळख वाढली, ही ओळख प्रेमात रूपांतरित झाली. वयातलं अंतर त्यांच्या प्रेमाच्या आड आलं नाही. 1966 मध्ये सायरा बानो आणि दिलीप कुमार विवाहबद्ध झालेत. या विवाहानंतर सायरा बानो यांनी चित्रपटसृष्टीतल्या जगमगटाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या संसाराला आणि दिलीप कुमार यांना महत्त्व दिलं. दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराच्या सहचारिणी म्हणून आयुष्यातल्या सुखदुःखांच्या प्रसंगांमध्ये सायरा बानो खंबीरपणे उभ्या राहिल्या. चला तर आता कार्यक्रमात ऐकूयात पूरब और पश्चिम या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर, महेंद्र कपूर आणि मनहर यांचा संमिश्र स्वर आहे. संतोष आनंद यांच्या या गीतरचनेला संगीताची साथ दिलेली आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: श्रुती हो आताच आपण शागिर्द या चित्रपटातलं गीत ऐकल्यात. लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा स्वर होता. मशरा सुलतानपुरी यांची ही शब्दरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रुती हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंचन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमाचा. आता कार्यक्रमात घेऊयात हे क्षणभर विश्रांती. रसिक आपण असा कुठेही पण सदैव टिऊन असू द्या. आपलीच आवडती आकाशवाणी अमरावती.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.

निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे

श्रोते हो, अभी बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम. आणि आजच्या स्मृतिगंधाच्या आपल्या कलाकार आहेत सायरा बानू. श्रोतेहो, सायरा बानू यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सहजपणा, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, संवाद फेक आणि पडद्यावरची उपस्थिती, यामुळे त्या व्यक्तिरेखेला एक वेगळाच आकर्षकपणा प्राप्त व्हायचा. श्रोतेहो, सायरा बानू यांच्या आयुष्यातली सर्वात चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे त्यांचं आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार म्हणजेच युसुफ खान यांचं नातं होतं. श्रोतेहो, आजच्या स्मृतिगंध कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात विक्टोरिया नंबर 203 या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, इंदिवर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

रसिका होताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात अंजान यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी आणि चित्रपट होता हेरा फेरी. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमाचा. श्रोतेहो, सायरा बानूंच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर त्यांच्या वाट्याला रोमॅन्टिक, विनोदी आणि कौटुंबिक अशा विविध प्रकारच्या भूमिका आल्या. त्यांनी आपल्या काळातल्या अनेक आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं. त्यांच्या सौंदर्याबरोबरच त्यांची फॅशन, वेशभूषा आणि पडद्यावरची व्यक्तिमत्वही त्या काळातील तरुणींमध्ये लोकप्रिय होती. श्रुती होता कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आपल्या रेडिओ सेटवर येत आहे ते आहे आदमी और इन्सान या चित्रपटातलं. आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा युगलस्वर आहे. साहिर लुधियानवी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय रवी यांनी.

श्रोते हो आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट होता एप्रिल फूल. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात झुक गया आसमा या चित्रपटात लगीत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, हसरत जयपुरी यांची शब्दरचना आहे आणि शंकर जयकिशन यांचं संगीत आहे. श्रोत्यो, लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही सायरा बानूंनी आपल्या वैयक्तिक आयुष्याला दिलेलं महत्व वेगळं होतं. काळ पुढे गेला, चित्रपट सृष्टी बदलली, अभिनयाच्या शैलीत बदल झाला, नवे कलाकार आलेत, पण सायरा बानू यांचं नाव हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाशी कायमचं जोडलं गेलं. तर श्रुती होता ऐकूयात झुक गया आसमा या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रुती होत्याचं पण मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात राजेंद्र कृष्णे यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी आणि चित्रपट होता ब्लफ मास्टर. श्रुती हो रुपेरी पडद्यावरची प्रसिद्धी ही क्षणभंगूर असते, मात्र एखाद्या कलाकारानं आपल्या कामातून आणि व्यक्तिमत्वातून निर्माण केलेली आठवण दीर्घकाळ टिकून राहते. सायरा बानू हे नावही अर्थातच अशाच अविस्मरणीय आठवणींचा एक सुंदर भाग आहे. श्रुती हो आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमात आज आपण सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांच्या विषयी जाणून घेतलं, त्यांच्यावर चित्रित असलेली छान छान गाणी ऐकलीत. आजचा आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला लिहून जरूर कळवा. चला तर मग आजच्या स्मृतिगंध या कार्यक्रमातून आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सण उत्सव उत्साहाने साजरे करा, पण सामाजिक भान जपून आणि हो आपल्या प्रियजनांसमवेत, सहकाऱ्यांसमवेत, मित्रांसमवेत.

0: ऐकत रहा आपली आवडती आकाशवाणी अमरावती. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
2: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. मध्यान्हचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

मैत्रिणींनो, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. खरंही ऐकतंय, कारण न्यायासाठी लागणारा वेळ, त्यातली गुंतागुंत, कायदे, त्याचा केला जाणारा वापर, हे सगळं दुरून बघायलाही अवघड आहे. अनेकदा आपल्या जवळच्या लोकांकडून त्रास दिला जातो आणि कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं फसवणूक सुद्धा होते. आपल्याला कायद्याची थोडी जरी माहिती असेल तर आपण आपला बचाव करू शकतो, आपल्या लढ्यासाठी उभं राहू शकतो. थोडीशी जागरूकता मग कायदा आपल्यासाठी आहेच. या सगळ्या कायद्यांची माहिती व्हावी म्हणून आकाशवाणी सांगलीची ही मालिका बोल कायद्याचे. या मालिकेचं लेखन केलं आहे LLM असणाऱ्या आणि गेली 30 वर्षाहून अधिक काळ प्रॅक्टिस करणाऱ्या ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी. आज ऐकणार आहोत या मालिकेचा भाग पहिला.

स्नेहलनी आज सुद्धा भीत भीत फॅक्टरीमध्ये पाऊल ठेवलं. तिला या गारमेंट फॅक्टरीमध्ये नोकरीला लागून चांगले 7-8 महिने झाले होते. त्यांच्या सुपरवायझर बाई ज्या होत्या त्या खूप समजूतदार होत्या. मोहितेबाई काम समजावून सांगायच्या. स्नेहलचं जे काम होतं त्यात त्यांच्या मार्गदर्शनाची स्नेहलला गरज होती. पहिल्यांदा स्नेहलनी रेडीमेड कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये नोकरी पकडली होती. ती कटिंग सेक्शनची सुपरवायझर होती. या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे सेक्शन्स होते. कटिंग सेक्शनमध्ये मोठ्या मोठ्या अद्ययावत मशिनरीच्या मदतीने एकाच वेळी 500 शर्ट्सचे कटिंग केले जाई. एकाच रंगाच्या एकाच प्रकारच्या कापडापासून निरनिराळ्या मापांमध्ये शर्ट कटिंग केले जात. या सेक्शनमधून मग माल शिलाई सेक्शनला पोहोचवला जाई. तिथून पुढे कॉलर बटन सेक्शनला, नंतर पॅकिंग सेक्शनला. असे तिचे काम होते. स्नेहलचे काम कटिंग सेक्शनमध्ये होते खरे, पण दररोज ठराविक वेळी कटिंग संपल्यानंतर मोहितेबाई ज्या हेड सुपरवायझर होत्या त्या कटिंग सेक्शनला भेट देत आणि मालाला त्यांच्या सहीने शिलाई सेक्शनला पाठवत. सर्व सेक्शन्सच्या सुपरवायझर्सना त्यांनी दिलेले काम आणि त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा शिरस्ता होता. स्नेहलच्या कामावर मोहितेबाई खुश होत्या. स्नेहल नोकरीला लागल्यानंतर 5-6 महिन्यातच मोहितेबाईंचे प्रमोशन मॅनेजर म्हणून झालं आणि फॅक्टरी युनिटची मोठी जबाबदारी व व्यवस्थापनाचे काम त्यांच्यावर पडलं. मोहितेबाईंच्या जागी आता सरपोतदार साहेब रुजू झाले आणि हे सरपोतदार सर्व सेक्शन्समध्ये जाऊन मालावर कामावर लक्ष ठेवायचे. फॅक्टरी मोठी होती, माल परदेशी पाठवला जाई. अशा या फॅक्टरीच्या कामामध्ये जवळपास 100 कामगार व कर्मचारी होते. स्नेहलला मोहितेबाईंच्या मार्गदर्शनामुळे तिच्या कामात कोणतीच अडचण आली नव्हती. कटिंगमध्ये काहीच चुका होत नव्हत्या. कामाची घडी उत्तम बसली होती. सरपोतदार पूर्वी व्यवस्थापन विभागात होते. ते 11:30-12 सुमारास कटिंग सेक्शनला येऊ लागले. प्रथम सरपोतदारांचं वागणं स्नेहलला विचित्र वाटलं. त्यांचं सारखं सारखं तिच्याशी बोलणं, तिच्या अगदी लक्षात यावं असं कामगारांना उगीच रागवणं प्रथम स्नेहलला फक्त विचित्र वाटलं. पण मग त्यांचं वागणं बोलणं हे चमत्कारिक नाही तर लगटखोर वाटू लागलं. स्नेहलच्या अगदी जवळ येऊन उभं राहणं, उगीच स्नेहल मॅडमना विचारा, त्या तुमच्या सुपरवायझर आहेत, मी नाही, म्हणत उगीच टाळी द्या म्हणत हात पुढे करणं. अर्थात स्नेहलने अशा प्रत्येक प्रसंगात स्वतः दूर सरकत प्रसंग हाताळले होते. पण रोज डोक्यातून आता सणक जायची तिच्या. मोहितेबाईंनी तिला फॅक्टरीमध्ये पॉश ऍक्ट प्रमाणे फॅक्टरीमधील इंटरनल कमिटी बाबत सांगितलं होतं. कमिटी मेंबर्सची माहितीही दिली होती. तसंच कोणी त्रास दिला तर कमिटीकडे अर्ज करण्याबद्दलही बोलली होती. सरपोतदार स्नेहलला स्पर्श करत नव्हता. अगदी जवळ उभे राहून मशिनरीच्या आवाजात ऐकू येणार नाही म्हणून अगदी वाकून तिच्या कानाजवळ बोलायचा. अगदी किळसवाणं वाटायचं. पण कामाचं सांगण्यासाठी कटिंग हॉलच्या बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलणंही स्नेहलला आवडलं नसतं. कारण मग सरपोतदार चला चला चला चला चहा घेऊया म्हणत अगदी तिच्या खांद्याला सुद्धा स्पर्श करतील की काय असं स्नेहलला वाटू लागलं. एकूणच काय सरपोतदारांबद्दल आता तक्रार करावी लागणार इंटरनल कमिटीकडे असं स्नेहलला वाटू लागलं होतं. मागच्या आठवड्यात तर सरपोतदारांनी कहरच केला. रामदेव पाटील यांनी कटिंग सेक्शनमध्ये त्यांना नातू झाला म्हणून पेढे वाटले. सरपोतदारांनी चक्क स्नेहलला पेढा द्यायचा म्हणून अगदी तो भरवण्यासाठीच जणू हात स्नेहलच्या तोंडाकडे नेला. स्नेहल चटकन मागे सरकली. तसे सरपोतदार हसत हसत म्हणाले, काय मॅडम तोंड गोड करणार नाही, कामगार असले म्हणून काय झालं, त्यांना नातू झालाय. कसा तरी हातात पेढा घेऊन स्नेहलने तो प्रसंग निभावून नेला. पण दुसऱ्या दिवशी तिने मोहितेबाईंची गाठ घेण्याचं पक्क ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेवणाची सुट्टी झाल्यावर स्नेहलने डबा काढलाच नाही. ती कटिंग विभागातून बाहेर पडली आणि पहिल्या मजल्यावरच्या मॅनेजरच्या केबिन बाहेर पोहोचली. तिला वाटलं होतं मोहितेबाई डबा खात असतील. त्यांचा डबा खाऊन झाला की 5 मिनिटे त्यांना भेटायचं आणि आपल्या विभागाकडे जायचं. पण दारातल्या रामा शिपाईनं मोहितेबाईंच्या केबिनकडे बोट करत सांगितलं, आत आयशी कमिटीची मीटिंग भरली आहे, संपत आली आहे, मी चहा घेऊन येतो, तोवर बसा तुम्ही बाहेरच्या खोलीत. केबिनच्या बाहेर बाके होती. केबिनच्या दाराकडे तोंड करून असणाऱ्या बाकावर स्नेहल बसली आणि वाट पाहू लागली. 5-1 मिनिटातच तिथे सरपोतदार आले.

रामा चहा आणायला कॅन्टीनला गेला होता. स्नेहलने आपले लक्ष नाही असे भासवत मोबाईलच्या स्क्रीनकडे ती पाहू लागली. काय स्नेहल मॅडम, तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? स्नेहलने आता नाईलाजाने वर पाहिलं. सरपोतदार हाताच्या अंतरावर उभे होते. काय? असे स्नेहलने विचारलं. काय म्हणजे, तुम्ही मोहिते मॅडमकडे कशा काय? कटिंग सेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम झालाय तर माझ्याकडे यायचं नाही का? मला न सांगता तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? नाही, कटिंग सेक्शनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. मोहितेबाईंची माझी ओळख आहे ना, म्हणून आले आहे. अगदी शांत स्वरात स्नेहलने उत्तर दिलं आणि परत मोबाईलकडे पाहू लागली. असं असं म्हणत सरपोतदार तिच्या शेजारीच बाकावर बसले. स्नेहल बाकावर उजवीकडे सरकली, तसे सरपोतदार तिच्या दिशेने अजूनच सरकले. आता स्नेहलला त्यांचा भलताच राग येऊ लागला. ती उठून समोरच्या बाकावर जाऊन बसली. तसे सरपोतदार आपल्या मांड्यांवर कोपरे रोवत पुढे वाकीत म्हणाले, काय माझ्या अंगाला काही काटे आहेत? अहो बाक, बसण्यासाठीच आहेत. स्नेहलने त्यांच्या या वाक्यांकडे दुर्लक्ष केलं आणि फोनवर नजर खेळवली. पण सरपोतदारांचा पारा आता चढला होता. ते आता तिच्या बाकाजवळ येऊन उभेच राहिले. काय हो मॅडम, तुम्ही आता बोलतही नाही, काय झालं इतकं? तेवढ्यात रामा शिपाई चहाचा ट्रे घेऊन आला आणि केबिनचे दार ढकलून आत गेला. जाता जाता पुटपुटला. सरपोतदार सुधारणार नाही. सरपोतदारांचं लक्ष स्नेहलच्या चेहऱ्यावर खेळलं होतं, त्यामुळे त्यांना रामाचे पुटपुटणे ऐकू आलं नसावं, पण स्नेहलच्या कानावर ते पडलं. शेवटी स्नेहल काही उत्तर देत नाही हे पाहून सरपोतदार दारापुढूनच येरजारा घालू लागले. 5-6 मिनिटांनी मोहितेबाईंच्या केबिनमधून आयसी कमिटीचे मेंबर बाहेर पडले आणि रामानी सांगितलं असावं म्हणून मोहिते मॅडमनी स्नेहलला आत बोलावलं. थांबा, माझी कामं खोळंबलीत, मी भेटतो आधी, म्हणत सरपोतदार केबिनचा दरवाजा ढकलून आत निघून गेले. स्नेहल परत बाकावर बसली. 5-7 मिनिटे झाली. अगदी फणकाऱ्यातच सरपोतदार केबिनच्या बाहेर आले आणि निघून गेले. स्नेहल उठून केबिनमध्ये गेली. तशा मोहितेबाई हसून म्हणाल्या, बैस, बोल, माझी आठवण झाली तुला? त्यांच्याकडे स्मित करीत स्नेहल त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली. ह, सांग आता. स्नेहलने सरपोतदारांबद्दल सांगायला सुरुवात केली. तशा तिला थांबवत त्या म्हणाल्या, अगं, तू सरपोतदारांकडून नुसते पैसे घेतलेस का? नाही, स्नेहल म्हणाली. अगं, ते आत्ताच मला सांगून गेले की तू हात उसने पैसे घेतलेस आणि मागितले तर काही बाई त्यांच्याबद्दल गीताजवळ बोललीस म्हणे. मॅडम, मी गीताजवळ जे बोलले ना ते सर्व घडलंच आहे. पण मॅडम, मी आणि माझा नवरा दोघे कमावतो, मी कशाला सरपोतदारांकडून पैसे उसने घेईन? अगदी अडचण असती तर फॅक्टरीमधून ॲडव्हान्सच घेतला असता मी. त्यांच्याकडून पैसे मी घेतलेले नाहीत. अगं, ते म्हणतात की मदनेंच्या समोर 10,000 दिले म्हणून. तेवढ्यात रामा शिपाई दार ढकलून आत आला. त्याच्या कानी हे वाक्य पडलं. मॅडम, देसाई साहेब निघालत, असा निरोप द्या बोलले. ठीक आहे मॅडम, मला काही सांगायचंय. बोलू का? हा बोल की. कशाबद्दल? सरपोतदाराबद्दल. मोहितेबाईंनी आता पूर्ण लक्ष रामाकडे दिलं. मॅडम, ते साहेब काही सुधारणार नाहीत बघा. 2011-12 त्या प्रिया मॅडम इथं काम करायच्या बघा, त्यांना असाच त्रास दिला. त्यावेळेला कुठली आयशी कमिटी बिमिटी नव्हती ना. खालच्या बेसमेंटमध्ये प्रिया मॅडमला एकदा मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता या माणसानं. नंतर या विषयावर पडदा पडावा म्हणून मग उसने पैशाचं नाटक केलं. त्यावेळेला या मदनेची साक्ष काढली होती आणि प्रकरण बोर्डापर्यंत गेलंच नाही. प्रिया मॅडमनी नोकरीच सोडली. मोहितेबाईंनी स्नेहलच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढरा पडला होता. मोहिते मॅडम, परवा तो पेढ्याचा प्रसंग झाला तेव्हापासून सरपोतदार पार बिथरल्यागत करत आहेत. मगाशी बाहेरही खूप वेगळं बोलत होते, स्नेहल म्हणाली. रामा, बाहेरच्या सीसी कॅमेऱ्याचे फुटेज सेव्ह करून पेन ड्राईव्हर द्यायला सांग मानेना, मोहितेबाई म्हणाल्या. रामा शिपाई बाहेर गेला आणि मोहितेबाई म्हणाल्या, उद्या परवा सरपोतदार रजेवर दिसतोय. येत्या सोमवारी ॲडव्होकेट वर्षा जाधव आपल्या फॅक्टरीला भेट देणार आहेत. त्या आल्या नव्हत्या का मागे? तू गेली होतीस ना त्यांच्या व्याख्यानाला. पॉश ॲक्टवरती त्या व्याख्यान देतात ना. त्या येतात आपल्याकडे 4-5 महिन्यातून एकदा. त्या सोमवारी येतील. कामगारांसाठी लेक्चर आयोजित केले त्यांचं. त्यानंतर माझ्याकडे येतील चहाला. डायरेक्टर वेद पाठक साहेबही येतील त्या दिवशी कार्यक्रमाला. तेही असतील इथं. तू 3:30 ये, आपण सरपोतदाराला बोलावू आणि काय होते ते पाहू. स्नेहल कटिंग विभागाला परतली. डबा खाल्लाच नाही, तसाच घरी गेला न खाता. दुसऱ्या दिवशी मदने आले 11:30-12 सुमारास. सरपोतदारांच्या जागी नेहमीप्रमाणे सर्व पाहिले, तपासले आणि स्नेहल शेजारी येऊन उभे राहिले. ते म्हणाले, काय हो मॅडम,

सरपोतदारासारख्या चांगल्या माणसाबद्दल काय पण उठवताय? हे काय तुमचं घर आहे? फॅक्टरीत कामगार येणार जाणार, सुपरवायझर येणार जाणार, उभे राहणार, एकमेकांशी संवादही करणार, काहीतरी बदनामीचं बोलणं बरं नाही. स्नेहल खुर्चीतून उठली आणि निघून कामगारांच्या मध्ये जाऊन उभी राहिली. तसे मदने तिथून निघून गेले. सोमवारी रामा शिपाई 3:15 कटिंग विभागात आला. वरती बोलावलंय तुम्हाला, घाबरू नका, काय ते सांगा त्या वकील मॅडम पुढं. HR नागार्जुन मॅडम पण आल्यात आणि वेद पाठक सर पण आलेत, या लवकर. स्नेहलनी आवश्यक त्या सूचना कामगारांना दिल्या आणि तिने मोहितेबाईंचे केबिन गाठलं. केबिनमध्ये ॲडव्होकेट वर्षा जाधव, त्यांचे असिस्टंट पंकज, वेद पाठक साहेब, नागार्जुन मॅडम, मोहिते मॅडम आणि सरपोतदार सर्व टेबलाभोवती बसले होते. ये ये, मोहिते मॅडमनी स्नेहलला बोलवले आणि खुर्चीकडे बोट करत बसायला सांगितलं. यांना ओळखतेस ना, या जाधव मॅडम, पॉश ऍक्ट बद्दल लेक्चर देतात ना आपल्या फॅक्टरीत. स्नेहलने सर्वांकडे स्मितहास्य करीत नमस्कार केला आणि बोट केलेल्या खुर्चीत बसली. ॲडव्होकेट मॅडम म्हणाल्या, सरपोतदार, तुमच्याबद्दल तक्रार आहे या स्नेहल मॅडमची. कसली तक्रार? सरपोतदारांनी गंभीर आवाजात विचारलं. तुम्ही त्यांच्याशी सभ्यपणे वागत नाही असे काहीतरी सेक्शुअल हॅरॅसमेंट वगैरे, ॲडव्होकेट मॅडम म्हणाल्या. सरपोतदारांनी स्नेहलकडे पाहिलं आणि रागानं म्हणाले, मग करा तक्रार इंटरनल कमिटीकडं. विना पुरावा विना सत्यता कोण विश्वास ठेवणार? मला ह्यासाठीच बोलवलं इथे? सरपोतदारांनी मोहितेबाईकडे पाहत सवाल केला. जरा थांबा, नागार्जुन मॅडम म्हणाल्या. तुम्ही मोहितेनं सांगितलं की तुम्ही उसने पैसे दिले स्नेहलला आणि ती ते परत करू इच्छित नाही म्हणून तुमच्यावर चिखलफेक करते आहे. हो, असेच काहीसं घडलंय मॅडम. सरपोतदार आता नागार्जुन मॅडमकडे आशेने पाहत म्हणाले. काय पुरावा साक्ष आहे का याची? नागार्जुन मॅडमने विचारलं. आहे ना, मदनेच्या समोरच दिलेत पैसे. 2 महिन्यात परत द्यायचे होते, अजून दिले नाही त्यांनी. मदत करून निष्कारण त्रास करून घेतला मी, सरपोतदार सर्वांकडे पाहत म्हणाले. ठीक आहे, वेद पाठक बोलले. त्यांनी रामा शिपाईला हाक मारली, जा खाली आणि मदनेला प्रशासनातून घेऊन ये तुझ्या बरोबर. बरं साहेब, असं म्हणत रामा शिपाई मदनेकडे गेला. तुम्हाला वेद पाठक साहेबांनी मोहितेबाईंच्या ऑफिसला लगेच बोलवलंय, असे म्हणत रामा शिपाई परत फिरला. 5-7 मिनिटात मोहिते मॅडमचे केबिनचे दार उघडले आणि मदने आत आले. बसा मदने, वेद पाठक म्हणाले. सर्वांना नमस्कार करत मदने सरपोतदारांच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीत बसले. ॲडव्होकेट मॅडमनी बोलायला सुरुवात केली. मदने साहेब, सरपोतदार म्हणतात की त्यांनी स्नेहल मॅडमना तुमच्या समक्ष पैसे दिले, खरं आहे? होय मॅडम, खरं आहे. किती पैसे दिले? वर्षा मॅडमनी विचारलं. मदनेनी चतुराई दाखवली. मी मोजले नाहीत मॅडम, माझ्या समोर पैसे दिले ते खरं. तुमच्या अंदाजे किती असतील? वर्षा मॅडमनी आणि एक प्रश्न टाकला. 10,000 तरी असावेत मॅडम, मदने शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे बघत बोलले. ठीक आहे, म्हणजे नक्की आकडा तुम्हाला माहिती नाही? वर्षा मॅडमनी वकिली प्रश्न विचारला. होय मॅडम, रक्कम नक्की माहिती नाही. किती कालावधीसाठी रक्कम उसनी दिली काही माहिती आहे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न केला. मदने काही उत्तर देईना. माहिती नाही का? वर्षा मॅडमनी पुन्हा विचारलं. होय मॅडम, मी फक्त तिथं होतो इतकंच. ठीक आहे, कधी दिले हे पैसे? काय लक्षात आहे वार तारीख? मॅडम, जून 24 दिले पैसे. नक्की ना? वर्षा मॅडमनी विचारलं. मदनेनी हातांची चुळबुळ करीत हळू शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरती भली मोठी आठी पाहून मदने पटकन म्हणाले, नाही नाही मॅडम, नक्की आठवलं. 24 जूनला नाही, 14 जूनला पैसे दिलेत. कुठे दिले पैसे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न विचारला. इथे कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये. मी होतो ना तिथे, माझ्या समोरच दिलेत. नागार्जुन मॅडमनी मोहिते मॅडमकडे पाहिलं आणि रामा शिपाईला हाक मारली. जा, HR मधून रजेचे रजिस्टर घेऊन ये. मदनेना कळे ना सरपोतदारांचा चेहरा का काळवंडला ते. रजिस्टर घेऊन रामा शिपाई 5 मिनिटातच आला. नागार्जुन मॅडमनी रजिस्टरचे पान उघडले आणि ॲडव्होकेट जाधव मॅडमकडे रजिस्टर टेबलावरून सरकवले. मदने, आता वर्षा मॅडमच्या आवाजातले मारदव नाहीसे झालं होतं. अगदी गंभीर आवाजात त्या म्हणाल्या, मदने, जून 12 ते जून 20 सरपोतदार रजेवर होते. मग तुमच्या समक्ष स्नेहलला पैसे तेही फॅक्टरीत कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये कसे देतील? संपूर्ण वातावरण केबिनमधले गंभीर बनले. इंटरनल कमिटीकडे तक्रार कर, असे सांगून ॲडव्होकेट जाधव आणि त्यांचे असिस्टंट पंकज निघून गेले. नागार्जुन मॅडमनी स्नेहलला त्यांच्यावरून नेले व लेखी तक्रार करायला मदत केली. थोड्याच दिवसात IT कमिटीने
सर्पोद्धारांवर

इन्क्वायरी लावली. फॅक्टरीतही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जेवणाच्या सुट्टीत बाकीच्या महिला कर्मचारी स्नेहलकडे आल्या आणि आपला पाठिंबा तिला दर्शवला. आता स्नेहल भीतीशिवाय ह्या कामामध्ये आनंदाने रुजू होती. मैत्रिणीनो, आजच्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदीबाबत माहिती घेतली हे आता समजावून घेऊया. आज आपण प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍक्ट म्हणजेच पॉश ऍक्ट बद्दल माहिती घेतोय. मूळ कायदा हा सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेंशन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट 2013 हा कायदा विशाखा गाईडलाईन्सच्या आधारे बनवण्यात आलाय. हा कायदा त्या सर्व महिलांना मदतीचा हात देतो ज्या लैंगिक छळाला सामोरे जातात. हा कायदा कार्यक्षेत्र सरकारी असो वा खासगी, सर्व ठिकाणी लैंगिक छळाला आळा घालण्याकरिता सज्ज आहे. नोकरीचे कामाचे ठिकाण हे शिक्षणाचे क्षेत्र असो, हॉस्पिटल असो, अगदी वर्क फ्रॉम होम असो, कसल्याही कामाच्या ठिकाणी हा कायदा अंमलात आहे. या कायद्याखाली ज्या कामाच्या ठिकाणी 10 किंवा त्याहून जास्त कर्मचारी काम करतात तिथे इंटरनल कमिटी म्हणजेच आयसी कमिटी स्थापित असणे अनिवार्य आहे. महिला कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पीडित कर्मचारी महिलेनी अशी घटना घडल्यापासून 3 महिन्यात या कमिटीकडे लेखी तक्रार नोंदवणे जरुरीचे आहे. आयसी कमिटी सत्यतेची पडताळणी करून असा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर इन्क्वायरी लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे व पीडित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असते. आजच्या गोष्टीतील सेहनला याच कायद्यान्वये न्याय मिळणार आहे.

0: वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया शुभदा साने यांची कथा तिच्यातला राम.
1: त्या दिवशी मंडईतून भाजी घेऊन येत असताना अचानक ती दिसली. शेलाट्या बांध्याची, गोरी पान, काळे भोर डोळे, गोल चेहऱ्याभोवती कुरळ्या केसांची मैरप. काय लागते का ओळख? माझा रस्ता अडवून तिनं मला विचारलं. मी तिच्याकडे बघतच बसले. चेहरा ओळखीचा वाटत होता आणि नव्हताही. तू सुचित्रास ना, आपट्यांची सुचित्रा. अगं तुझं लग्न केव्हा झालं? तिनं मला विचारलं आणि मी भानावर आले. गेल्या वर्षीच झालं माझं लग्न. हे सांगताना मी पुन्हा आठवायला लागले, ही कोण? आवाज ओळखीचा वाटतोय पण बोलण्याची पद्धत जरा वेगळी. मी कोण आहे हे आता तरी आठवलं का? तिनं पुन्हा विचारलं थोडं हसून. हसताना तिच्या उजव्या गालाला खडे पडली आणि माझ्या एकदम लक्षात आलं. मी म्हणलं, तू तू सौदामिनी देशपांडेंची सून बरोबर? तुझं नाव शीतल. पण खरं सांगायचं तर आम्ही तुला शीतल म्हणून कधी ओळखतच नव्हतो. सौदामिनी बाईंची सून हेच तुझी खरी ओळख होती. मी हे सांगितलं आणि तिचा चेहरा जरासा पालटला. मग मीच पुन्हा म्हटलं, अगं पटकन तू ओळखूच येत नाहीयेस, खूप बदल झालाय तुझ्यात. तुझ्या पूर्वीच्या एक वेणीच्या जागी आता पोनीटेल आलंय, कपाळावर मॅचिंग टिकली आणि आता चक्क तू ड्रेस घालतेस. माझ्या या प्रश्नावर तिनं हसून मान डोलवली. तिचं ते मान डोलवणंही विलोभनीयच होतं. तिकडे बघत मी अभिप्राय दिला, ड्रेसमध्येही तू छानच दिसतेस ह. पण काय ग, सोलापूर सोडून तू इकडे कशी काय आलीस? तू माझ्याकडे ये ना गप्पा मारायला, मग कळेलच तुला सगळं. येईन की, कुठे राहतेस तू? इथून जवळच औदुंबर छाया म्हणून अपार्टमेंट आहे, तिथे सेकंड फ्लोअरवर मी राहते, फ्लॅट नंबर 7. गळ्यातल्या मंगळसूत्राची चाळा करत ती म्हणाली, म्हणजे अजून घटस्फोट झाला नाहीये तर? हे मनात आलं आणि माझं मन कळत न कळत सुखावलं. मी म्हटलं, येईन मी तुझ्याकडे. ह्या रविवारी येऊ? रविवारी होय. काय बरं आहे त्या दिवशी? असं म्हणून तिनं डोळे मिटून थोडा विचार केला. मग म्हणाली, ये रविवारी, तुझ्यासाठी मी वेळ मोकळा ठेवीन. खूप बिझी दिसतेस तू. हो तशी बिझीच असते मी. अगं मी इथल्या अर्बन बँकेत नोकरी करते. अरे वा छान. पण मग बँकेतून घरी आल्यावर तुला मोकळेकच असेल. मोकळे कशी, खरं तर नसतेच मला. बँकेतून घरी आल्यावर एक तास मी विश्रांती घेते, नंतर ट्युशन्स. ट्युशन्स? सातवी आठवीची मुलं माझ्याकडे इंग्लिश शिकायला येतात. सुचित्रा, अगं स्वतःला मी असं कशात ना कशात गुंतवून ठेवलंय.

पण तू रविवारी येणार आहेस त्यामुळे काही प्रश्न नाही. माझी काही किरकोळ कामं आहेत ती मी बाजूला ठेवीन, ये तू रविवारी. ती बोलत होती, तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज दिसत होतं. ही इतकी कशी बदलली, पूर्वी अशी नव्हती. थोडीशी बावळट वाटणारी, कायम सासूच्या नजरेच्या धाकात असणारी, खाली मान घालून काम करणारी शीतल मला आठवली. कुठे ती शीतल आणि कुठे ही शीतल, दोघींमध्ये किती फरक. माझ्या असं मनात येत असतानाच मला बाय करून ती निघूनही गेली. मीही मग घरी आले. सासूबाई वाटच बघत होत्या, त्या जेवायच्या थांबल्या होत्या. मी मग घाईघाईनं पानं घेतली आणि आम्ही जेवायला बसलो. उशीर झाला ग तुला, कोणी भेटलं होतं का मंडईत, सासूबाईंनी विचारलं. आणि मी शीतल देशपांडे भेटल्याचं सांगून टाकलं, तिच्या घरी जाणार असल्याचंही सांगितलं. जेवण झाल्यावर पलंगावर जरा आडवी झाले वामकुक्षीसाठी, पण झोप कुठली यायला. उगीच पूर्वीचे प्रसंग आठवायला लागले. देशपांड्यांचा वाडा डोळ्यासमोर नाचायला लागला. आमच्या घराच्या कोपऱ्यावर देशपांडे वकिलांचा वाडा होता. हो, वाडाच म्हटलं पाहिजे त्याला, कारण बंगल्याचा आटोपशीरपणा त्यात मुळीच नव्हता. 5-6 भिराडांना सामावून घेतलेला तो वाडा जरा पसरलेलाच वाटायचा. वाडा जरी अस्ताव्यस्त असला तरी देशपांडे मंडळी मात्र त्याच्या अगदी विरुद्ध होती. जेवढ्यास तेवढं बोलणारी आणि एका कोशात राहणारी. सौदामिनीबाई देशपांडे म्हणजे त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू. त्यांच्या नजरेच्या इशाऱ्यावरच सगळी माणसं नाचायची. आपण तेवढ्या शहाण्या आहोत आणि बाकीची माणसं मूर्ख आहेत असा भाव सौदामिनीबाईंच्या डोळ्यात कायम दिसायचा. आमचं त्यांच्याकडे जाणं येणं लग्नाकार्याच्या निमित्तानंच व्हायचं. त्यांच्याशी आमची मैत्री अशी नव्हतीच. माझी आत्या मात्र त्यांच्याकडे खूपदा जायची. त्यांचं काहीतरी नातं होतं म्हणे. आणि आत्यानंच आम्हाला एकदा सांगितलं की देशपांड्यांचा अजय लग्न करतोय म्हणून. ते ऐकून आई म्हणाली होती, हे स्थळ चांगलंच आहे पण कुणाला सुचवण्यात काही अर्थ नाही. काही दिवसांनी आम्हाला कळलं अजयचं लग्न ठरलं, म्हणजे त्यानं स्वतःचं स्वतःच ठरवलं. मुलगी कोकणातली रेवदंड्याची जोशी मास्तरांची पुष्पा. अजयच्या घराशेजारी तिचे मामा राहायचे. मामांकडे ती बऱ्याच वेळा यायची काही ना काही कारणानं. अजयनं तेव्हा तिला बघितलं होतं आणि एके दिवशी कोणाचाही विचार न घेता तिच्याशी लग्न ठरवून तो मोकळा झाला. लग्न ठरल्यावर तिचे मामा एकदा आमच्याकडे आले होते. जरा काळजीतच ते होते तेव्हा. ते देशपांड्यांच्या घरात आमच्या पुष्पाचा कसा निभाव लागणार, ती आहे बिचारी साधी भोळी. 10 माणसात वावरायची तिला सवय नाही. छक्के पंडित तिला माहीत नाहीत हो. आणि ही माणसं, तुम्हाला तर सगळं माहीतच आहे. आम्ही पुष्पाला खूप समजावून सांगितलं, पण अजयशी लग्न करण्याचा तिचा निश्चय कायम आहे. काय करणार सांगा. मामा हताशपणे म्हणाले, नका काळजी करू तुम्ही, होईल सगळं चांगलं. तुमची भाची बदलेल हळूहळू, तिला कळायला लागेल कोण माणूस कसं आहे ते. या शब्दात माझ्या आईनं त्यांना धीर दिला. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पुसली गेली नाहीच. मी तिला पहिल्यांदा बघितलं ते मंगळागौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळी. तेव्हा ती आवडली मला. तिच्या चेहऱ्यावर अजून बाल्यच रेंगाळत होतो. माझ्यापेक्षा ती फार तर 2-3 वर्षांनीच मोठी असेल. लग्नात तिचं नाव बदललं होतं, पुष्पा बदलून शीतल ठेवलं होतं. सगळेजण तिला शीतल म्हणत होते, पण शीतलपेक्षा खरं तर हिला पुष्पा नावच जास्त शोभलं असतं. एखाद्या फुलासारखी आहे ही, असंच तेव्हा वाटलं होतं मला. शीतल आता नाव घे छानस, उखाण्यात सगळ्यांचा उल्लेख आला पाहिजे बर का. सासू सासरे दीर ननंद या सगळ्यांची हौस शब्दात दिसू दे. तेवढ्यात कोणीतरी म्हटलं, ती नाव घ्यायला उभी राहिली. पण ते घेताना काहीतरी चुकली. उखाण्यातले शब्द उलटे सुलटे म्हटले गेले. त्यामुळे जमलेल्या बायका जराशा हसल्या. तेवढ्या सौदामिनीबाई तिथे येऊन म्हणाल्या, किती हा वेंधळेपणा, एवढा छोटासा उखाणा. पण तो घेताना सुद्धा चुकली ही, कमाल आहे. गांगरून गेल्यामुळे चुकली असेल, त्या गोष्टीला इतकं कशाला महत्व द्यायचं, माझ्या मनात आलं. नंतर एकदा आम्ही तिला जेवायला बोलावलं होतं, श्रावणातल्या शुक्रवारी. खरं तर आई तयारच नव्हती. ही बडी मंडळी, आपण बोलवायला जायचं आणि त्याने नाही म्हणायचं, आपला अपमान होईल. असे अपमान करण्यास सौदामिनीबाई ताठच आहेत.

आज का ओळखतोय आपण त्यांना. आई पुन्हा पुन्हा असंच म्हणत होती, पण मी हट्ट धरल्यामुळे तिला बोलावणं झालं. किती मोकळेपणानं बोलली ती आमच्याकडे, तिच्या गावाबद्दल, माहेरच्या माणसांबद्दल खूप सांगत होती ती. मी विचारलं, इथे करमान लागलं का? त्यावर तिचा चेहरा एकदम उतरला आणि ती म्हणाली, इथलं वातावरण अजून अंगवळणी पडत नाही, इतकी कुठे कामाची सवय होती मला, आणि इथे सारखंच काम करायला लागतं, आणि काम करताना माझ्या तर फार चुका होतात, काय होतं कोण जाणे. अगं, पहिल्या पहिल्यांदा सगळ्यांच्याच चुका होतात अशा. होईल हळूहळू तुला सवय, आई तिला म्हणाली. ते ऐकून ती खिन्नपणे हसली. आता जरा विषयांतर केलं पाहिजे असं मनात येऊन मी तिला विचारलं, तुला वाचनाची आवड आहे का ग? असली तर माझ्या लायब्ररीत नाव घाल, जवळच आहे लायब्ररी. आवड आहे की वाचायची? खूप चांगली चांगली पुस्तकं वाचलीत मी, आणि तुला सांगते मला सुद्धा लिहायची आवड आहे. बऱ्याच कविता केल्यात मी, माझ्या एका कवितेला बक्षीस सुद्धा मिळालं होतं. अरे वा, मग बक्षीस मिळालेली ती कविता ऐकव की आम्हाला, आवडेल आम्हाला ऐकायला. आम्ही आग्रह केला आणि तिनंही विशेष आढेवेढे न घेता कविता म्हणून दाखवली. माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, इथे वेदनांच्या वृक्षांचीच पाळमुळ खोल जाती. तिनं अशी सुरुवात केली आणि त्या कवितेत आम्ही अगदी गुंतत गेलो. कविता संपल्यावर टाळ्या वाजवून आम्ही तिचं कौतुक केलं. तेव्हा ती म्हणाली, आमच्या घरी माझं असं कौतुक कुणीच करत नाही. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. ती गेल्यावर मी आईला म्हटलं, ही मुलगी काय वेंधळी वाटते का? वेंधळी काही वाटत नाही, पण जरा भाबडे मात्र वाटते. हो ना, तुलाही असंच वाटतं ना आई? हा, आणि मला असं वाटतं की देशपांड्यांच्या घरातल्या वातावरणाचं तिच्यावर दडपण येत असेल, त्यामुळेच तिच्या हातून चुका होत असतील. आईला माझं हे बोलणं पटलं. अर्थात हे फक्त माझं मत होतं, तिचा एवढा विचार बाकी कुणी करतच नसेल. कुणाशी काय बोलावं हे तिला कळतच नाही. बिराड करूंशी इतकं कशाला सलगीनं वागायचं, आणि कुठलं कामही नेटकेपणानं करणं तिला जमत नाही, असंच तिच्याविषयी वारंवार ऐकायला यायला लागलं. माझी आत्या एकदा म्हणाली, देशपांड्यांची सून अगदीच बावळट आहे हो. अहो, एकदा मी जेवायला त्यांच्याकडे गेले होते तर दोन पानं वाढताना गोंधळली, भाजी डाव्या हाताला आणि कोशिंबीर उजवीकडे वाढली. आता हे लक्षात ठेवणं फार काही अवघड आहे का? तिला साधी साडी सुद्धा नीट नेसता येत नाही असं सौदामिनीबाई म्हणत होत्या. आत्यानं इतकं सांगितलं तरी माझं मन तिला बावळट म्हणायला तयार नव्हतं, पण माझ्या मताला फार किंमत नव्हती. देशपांड्यांच्या घरातली बाकी सगळी माणसं एका बाजूला आणि गरीब बिचारी भोळी बाबडी सून दुसऱ्या बाजूला होती. ती किती दिवस टिकाव धरू शकणार होती? प्रथम प्रथम ती अजयबरोबर बाहेर जाताना दिसायची, पण नंतर ते बंदच झालं. अजय दुसऱ्याच एका मुलीबरोबर फिरताना दिसायला लागला. तेव्हा आमची सगळ्यांचीच मनं चरकली, आणि काही दिवसांनी कळलं की अजयच्या बायकोची रवानगी त्यांच्या ओनरशिपच्या फ्लॅटमध्ये झाली. तिथे ती एकटीच राहते, ह्या घरात राहायची तिची लायकी नाही असं सगळ्या देशपांड्यांचं मत आहे. बातमी सांगणाऱ्या माणसानं हे शेवटचं वाक्य जास्तच ठासून सांगितलं. देशपांडे बरोबरच वागले असंच त्याच्या बोलण्यातून सूचित होत होतं. ही बातमी ऐकून आम्ही मात्र हळहळलो. मी म्हटलं, देशपांडे मंडळींनी मुद्दाम कट करून तिला हेतुपुरस्सर वाईट ठरवलं, बेताच्या बुद्धीचे असं तिच्यावर शिक्कामोर्तब केलं. मी असे खूप बडबडले, पण तिचा किती वेळ विचार करणार? आम्हाला आमचे नेहमीचे उद्योग होतेच. दोन चार दिवसातच मी मनाच्या सांदी कोपऱ्यात तिला ठेवून दिलं, पण जपून ठेवलं. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी देशपांड्यांच्या सुनेनं पुन्हा एकदा माझं मन हेलावून सोडलं. त्या दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते. तेव्हा ती म्हणाली, अगं, तुमच्या इथल्या देशपांड्यांची सून आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहते. काय करणार ग देशपांडे, तरी अशी अर्धवट मुलगी गळ्यात पडली तरी बरं, सोडून दिलं नाही. लागेल ते सगळं सामान सुमान तिला इथे आणून देतात, आपला स्वयंपाक करते आणि बसते. मी म्हटलं, मी तिला भेटायला जाऊ का? मला आवडेल तिच्याशी बोलायला. अगं, तू जाणार कशी? त्यांच्या ब्लॉकला नेहमी बाहेरून मोठं कुलूप असतं. मैत्रिणीनं अशी माहिती पुरवली आणि माझ्या मनात खोल खड्डा पडला.

ती बिचारी कसा वेळ घालवत असेल कोण जाणे. कुठे बाहेर जाणं नाही, कुणाशी बोलणं नाही, तुरुंगात असल्यासारखीच आहे ती. तिच्याविषयी मी असं बरंच बोलले. घरी गेल्यावर घरातल्या सगळ्यांना तिच्या एकांतवासाविषयी सांगितलं आणि तो विषय मनातून काढून टाकला. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांची बदली नगरला झाली, त्यामुळे सोलापूर सुटलं. तिकडच्या बातम्या कळेनाशा झाल्या. ग्रॅज्युएट झाल्यावर माझं लग्न झालं, संसार सुरू झाला आणि आज अचानक शीतल भेटली, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. काही गोष्टींबद्दल मला उत्सुकता होती, त्यामुळे कधी एकदा रविवार येईल असं मला झालं होतं. शीतलकडे मी जेव्हा गेले तेव्हा ती माझीच वाट बघत असल्याचं जाणवलं. ती आवरून आटोपून बसली होती. लगेच कसा विषयाला हात घालायचा म्हणून आम्ही जरा इकडचं तिकडचं बोललो. फ्लॅट छान ठेवलायस, हे सिरॅमिक तूच बनवलंस का, असं काहीतरी मी तिला विचारलं आणि तिनंही माझ्या सासरच्या मंडळींची चौकशी केली. नंतर फ्रीज मधला आईस्क्रीम काढून माझ्या पुढे ठेवत ती म्हणाली, उन्हातून आलीयस, आधी गार हो मग बोलू. आईस्क्रीम खाता खाता मी तिला विचारलं, काय ग शीतल, त्या फ्लॅट मधून तू बाहेर कशी पडलीस? तुला कोणी सांगितलं मी त्या फ्लॅट मध्ये होते ते? माझी मैत्रीण पौर्णिमा अत्रे समोरच राहायची ना. पौर्णिमा तुझी मैत्रीण होय? हो, पौर्णिमा माझी अगदी जवळची मैत्रीण. एके दिवशी तिच्याकडे मी गेले होते तेव्हा तिच्याकडून तुझ्याबद्दल कळलं. शीतल मला सांग, त्या बंद फ्लॅट मध्ये तू वेळ कसा घालवायचीस? वेळ जायचाच नाही ना, आणि कामही काही नसायचं, माझा एकटी जास्त स्वयंपाक. माझ्या अंगावर कल्पनेनंच काटा येतोय. किती वर्ष राहिलीस ग तू तिथे अशी? 3 वर्ष. बापरे, 3 वर्ष राहिलीस तू तिथे? हो ना. तुला सांगते सुचित्रा, तेव्हा मला इतका नर्व्हसनेस आला होता ना, सारखंच रडायला यायचं. असं वाटायचं हा फ्लॅट म्हणजे एक मोठी शिळा आहे आणि त्या शिळेत आपण बंद झालोय, आपली अहिल्या झालीय. ह्या विचारांमुळे मन अस्वस्थ व्हायचं. पण नंतर मात्र मी जरा सावरले. मला माझी पूर्वीची मैत्रीण भेटली, तिच्यामुळे वेळ चांगला जायला लागला. तुझी पूर्वीची मैत्रीण? पण फ्लॅटला बाहेरून कुलूप असायचं ना. मैत्रीण म्हणजे कविता ग. एके दिवशी माझ्या मनातून ती उसळी मारून वर आली आणि कागदावर उतरली. मग मला सारख्याच कविता सुचायला लागल्या. लगेच मी त्या लिहून काढायला लागले. कागद पेन होतं म्हणायचं तुझ्याकडे? हो, माझी वही माझ्याबरोबर मला सोबत करायला आली होती. तर काय सांगत होते, त्या 3 वर्षात मी खूप कविता केल्या. एक कविता तर मी मलाच उद्देशून लिहिली, तिचा सारांश तुला सांगते. हे अहिल्ये, किती काळ तू अशी शिळेत पडून राहणार? शिळेतून बाहेर यायचं असलं तर तुलाच प्रयत्न करायला पाहिजेत, तूच तुझा उद्धार करायला हवास. दुसरं कोणीतरी येईल आणि इथून आपल्याला सोडवेल अशी स्वप्न तू पाहू नकोस. तुझ्यातल्या रामाचा म्हणजे तुझ्यातल्या शक्तीचा तू शोध घे आणि तूच तुझा उद्धार कर. तिनं सांगितलेला हा कवितेचा सारांश ऐकून मी तर भारावून गेले. ही कविता मी लिहिली आणि माझ्यात एकदम शक्ती आली. आपण का म्हणून इथे असं खितपत पडायचं, आपलं आयुष्य वाया घालवायचं? अजयला राहायचं नसेल आपल्या बरोबर तर नको राहू दे. आपण स्वतंत्रपणे आपलं आयुष्य जगू शकतो. इथून बाहेर पडायचा मार्ग आपणच शोधला पाहिजे. असंच माझ्यासारखं मनात यायला लागलं. काय करावं, कसं करावं, विचार करून करून माझं डोकं बधीर झालं. मग तुला मार्ग कसा सापडला? इच्छा असली की मार्ग सापडतो असं म्हणतात ना, मला त्याचंच प्रत्यंतर आलं. एके दिवशी मी अशीच खिडकीपाशी उभी राहून विचार करत होते, तेवढ्यात मला एक मुलगी दिसली. मी टाळ्या वाजवून तिला जवळ बोलावलं आणि विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणाली, पौर्णिमा अत्रे. ती मुलगी म्हणजे पौर्णिमा अत्रे? अगो बाई, हो ना, पुढे ऐक. नंतर मी तिला विचारलं, तू कुठे चाललीयस? कॉम्प्युटरच्या क्लासला. रोज ह्याच वेळी जातेस का? हो. उद्या तुला मी एक चिठ्ठी देईन, ती माझ्या मामांना नेऊन देशील का? त्यांचा पत्ता मी तुला सांगते. मी तिला असं म्हटल्यावर ती काहीच बोलली नाही, नुसतंच माझ्याकडे बघत बसली. मग मीच तिला पुन्हा म्हटलं, आत्ता तुला क्लासला जायचंय पण उद्या जरा लवकर तू इथे खिडकीजवळ ये, मी तुला खरी हकीकत सांगीन, मग तूच ठरव मला मदत करायची का नाही ते. मग दुसऱ्या दिवशी आली का ग ती खिडकीजवळ? नाही. पुढे 4-5 दिवस ती मला दिसलीच नाही. पण नंतर मात्र एके दिवशी आली, पण खूप घाबरलेली वाटत होती ती.

ती म्हणाली, काय सांगायचं ते लवकर सांग, तुझ्याशी मी जास्त वेळ बोलत थांबले तर माझी आई मला रागावेल. मग तुला प्रश्नच पडला असेल ना आता काय करावं असा? नाही, प्रश्न नाही पडला, कारण मी सगळी तयारी ठेवलीच होती. मी तिला म्हटलं, आपण जास्त काही बोलायलाच नको, माझी सगळी हकीकत लिहिलेला हा कागद मी तुला देते, सावकाशीनं तो तू वाच आणि मामांना नेऊन दे. आणि असं सगळं होऊन तुझ्या मामांना तू कुठे आहेस हे समजलं तर. पण काय ग, त्याआधी मामांनी तुझी चौकशी केली नव्हती का? नाही ना, आमचं लग्न झाल्यापासून मामांचे आणि देशपांड्यांचे संबंधच तुटले होते. मामा कधी आमच्याकडे यायचे नाहीत आणि मीही मामांकडे कधी जायची नाही, म्हणजे मला तशी परवानगीच नव्हती. बरं ते जाऊ दे, पण तुझी चिठ्ठी मिळाल्यावर मामाने काय केलं? चिठ्ठी मिळाल्यानंतर मामा लगेच पोलीस स्टेशनवर गेले आणि पोलिसांना घेऊनच फ्लॅटवर आले. पोलिसांनी मग ते कुलूप काढलं आणि मी बाहेर आले. मला असं डांबून ठेवल्याबद्दल पोलिसांनी अजयची आणि देशपांडे मंडळींची चांगलीच कान उघाडणी केली. खरं तर त्यांची रवानगी तुरुंग

0: परवानगीच नव्हती. बरं ते जाऊ दे, पण तुझी चिठ्ठी मिळाल्यावर मामाने काय केलं? चिठ्ठी मिळाल्यानंतर मामा लगेच पोलीस स्टेशनवर गेले आणि पोलिसांना घेऊनच फ्लॅटवर आले. पोलिसांनी मग ते कुलूप काढलं आणि मी बाहेर आले. मला असं डांबून ठेवल्याबद्दल पोलिसांनी अजयची आणि देशपांडे मंडळींची चांगलीच कान उघडणी केली. खरं तर त्यांची रवानगी तुरुंगातच व्हायची, पण आम्हीच नको म्हटलं. पुढे काय झालं? मी मग माहेरी रेवदंड्याला आले. माझं अशा तऱ्हेचं वागणं माझ्या आई वडिलांना आवडलंच नव्हतं. ते मलाच रागवायला लागले, पण मी त्यांच्या नाराजीकडे लक्ष दिलं नाही. मी त्यांना म्हटलं, मी माझा भार तुमच्यावर पडू देणार नाही. मी बी कॉम पूर्ण करीन, मग मला कुठेतरी नोकरी लागेल. मग तुला ही जी नोकरी मिळाली आहे ती माझ्या काकांच्या ओळखीनं. अगं हा फ्लॅट सुद्धा काकांचाच आहे. काही दिवसांनी बँकेकडून लोन काढून मी स्वतःचा फ्लॅट घेईन. तिकडचं कोणी भेटलं होतं का? अजयच भेटला होता 2 महिन्यापूर्वी. ते कसं काय? काही कामानिमित्त पुण्याला तो आला होता तेव्हा अचानक समोर आला. माझी चक्क माफी मागितली त्यानं. पुन्हा सोलापूरला चल, आपण वेगळं राहू असं म्हणाला तो. त्याची ती मैत्रिणही त्याला सोडून गेल्याचं त्यानं सांगितलं. म्हणूनही त्याला उपरती झाली असेल. मग तू काय म्हणालीस? मी सोलापूरला जायला सरळच नकार दिला. त्याला म्हटलं, तूच इकडे ये, तुला काय इथेही सर्व्हिस मिळेल. पण सोलापूर सोडायला तो तयार नसेल ना. तसं काही नाही, बघतो म्हणाला. शीतल, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अगं तेव्हा तू धाडस दाखवलंस म्हणूनच पुढचं सगळं जमलं. नाहीतर किती दिवस त्या फ्लॅटमध्ये खितपत पडली असतीस कोण जाणे. माझ्या या बोलण्यावर तिनं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मग मीच पुन्हा म्हटलं, निघते आता. ती फाटकापर्यंत मला पोचवायला आली. थोडं पुढे गेल्यावर मी मागे वळून बघितलं. ती अजून तिथेच उभी होती. तिच्यात मला अहिल्याही दिसत होती आणि रामही दिसत होता.
1: तिच्यातला राम, शुभदा साने यांची कथा आपण ऐकली.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड 416 416, किंवा akashvani@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर मेल पाठवून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसबनीस. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: आपले घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
1: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.

105.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र. दुपारचा 1 वाजलेला आहे.

0: भाई इतनी जल्दी गाना खत्म हो गया। जो अच्छे गाने होते हैं उनके खत्म होने पर यही लगता आ रही।
1: आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी। काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार। बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरफे निरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षाखालील मुलांना ही औषधे देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे। या औषधांच्या लेबल, माहितीपत्रके आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारने उत्पादकांना दिले आहेत। ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकारप्राप्त समितीनं आज नवी दिल्लीत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या कृषीबाह्य उपजीविका घटकांतर्गत असलेल्या प्रस्तावांचा आढावा घेतला। महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उपक्रमांना बळकट आणि विस्तारित करणं तसंच स्वयंसहायता गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघु उद्योगांचं विकासाभिमुख व्यवसायांमध्ये रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा करणं हा या बैठकीचा उद्देश होता। ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव रोहित कंसल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। ग्रामीण महिलांसाठी उद्योजकतेवर आधारित उपजीविकेच्या संधींना गती देणं आणि 6 कोटी लखपती दीदी घडवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात योगदान देणं यावर बैठकीत चर्चा करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पश्चिम बंगाल भेटीत दार्जिलिंगच्या सुकना इथं बंगालच्या उत्तर भागातील स्थानिक मुद्द्यांवर बैठक घेतली। दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर घटनात्मक चौकटीत राहून कायमस्वरूपी राजकीय तोडगा काढण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी, गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग, गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे प्रमुख मान घिसिंग, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारमध्ये असलेले या भागातले मंत्री आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत। द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक यासह इतर मुद्द्यांवर या दौऱ्यादरम्यान चर्चा होण्याची अपेक्षा आहे। रशियाचे पहिले उपप्रधानमंत्री देनिस मांटुरोव यांच्याबरोबर भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासंबंधीच्या आंतर सरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद ते सांभाळतील। तसंच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांची भेटही जयशंकर घेतील आणि विविध स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील। काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे। या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला। त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी

मुंबईच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. लौरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली. समोरून वेगानं येणाऱ्या ट्रकची टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गर्दीत ही बस घुसली. या अपघातात 5 पुरुष ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकारी अजय प्रकाश सिंह यांनी पीटीआयला दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ चेंगराचेंगरीची परिस्थिती झाली होती. त्या गोंधळाचा फायदा घेऊन दोन्ही वाहनांचे चालक पसार झाले असून त्यांचा तपास सुरू असल्याचं सिंह यांनी सांगितलं. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंगचेन आणि जिया यिफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी त्रिशा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षांपूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. June 2025 मधली पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेच्या रमेश पातिराज यानं अवघ्या 9 सेंटीमीटर फरकानं चोप्राला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरसननं तिसरं स्थान मिळवलं तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा विश्वविजेता केशोरन वॉलकॉट चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज मध्य प्रदेशाच्या पूर्व भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यासोबतच दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग हिमाचल प्रदेश तसंच जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. पुढचे 2 दिवस बिहार छत्तीसगड ओदिशा पश्चिम बंगालचा हिमालयाशी संलग्न भाग उत्तराखंड आणि ईशान्य भारतातही हवामानाची अशी स्थिती असेल असंही हवामान विभागानं कळवलं आहे. दरम्यान आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू पुद्दुचेरी काराईकल आणि राजस्थानच्या पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात तर 26 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या मध्य पश्चिम भागात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. रशियानं युक्रेनच्या क्रिव्ही रिह शहरात केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जणांचे मृत्यू झाले असून 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. रशियानं एका मॉलवर हा हल्ला केल्याची माहिती तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यातल्या जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. यातल्या 5 मुलांसह 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे असंही युक्रेनच्या लष्करी प्रशासनानं कळवलं आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं मूळ गाव आहे. युरोपीय संघानं या हल्ल्याचा निषेध केला असून रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान युक्रेननंही रशियाच्या हद्दीत प्रतिहल्ले करत पर्म इथली तेल शुद्धीकरण विहीर आणि एका लष्करी विमानतळावर ड्रोन हल्ले केले. कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात एका गुरुद्वारात 2 जणांवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. कॅनडात एडमॉन्टन प्रांतात हा गुरुद्वारा असून काल इथं एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्यापूर्वी झालेल्या सकाळच्या प्रार्थनेत व्यत्यय आणल्यामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अमेरिकेतल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणुकीच्या प्रकरणात एका भारतीय नागरिकाला अटक केली गेली आहे. ही व्यक्ती मूळची गुजरातची रहिवासी आहे. या घोटाळ्यात पैशांची बेकायदेशीर देवाण

0: निवाण करणारा मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कॅनडातून कतारला पळून जाण्याच्या तयारीत असताना कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी टोरंटो विमानतळावर त्याला ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: गाइड से एक चीज याद आ गई. आज गाइड फिल्म में एक बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले एक व्यक्ति का जन्मदिन है. मार्को की भूमिका निभाई थी. उनकी याद का दिन आज है. कौन है वो कलाकार ये बताइएगा. योगेश के बोल आ रहे हैं. अब जाहिर है कि सवाल ये तो नहीं होगा. इस गाने के संगीतकार बताइए. कहां

爱歌。पूछे पीपल के पीले पीले पातरी।

मोरे अंगना कृमि छिली बरसे पानी, आज मोरे अंगना

0: अभिनेत्री फिल्म का ये गीत लता मंगेशकर की आवाज में था, मजरू सुल्तानपुरी के बोल संगीत।
1: एफ एम 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। ठीक 3 वाजता आहेत प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। आता आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी। काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों के गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटिसा जारी। आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाइन मॅलेट आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे। या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे। या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला आहे। त्यावर झेंजीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला।
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सर्वत्र नशा तसंच अंमली पदार्थांविरोधातलं युद्ध पुकारलं गेलं आहे। हे युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं युद्ध असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं ते म्हणाले। समाजानं व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता असल्याचं समजून घ्यायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं। नागरिकांनी अंमली पदार्थांविरोधात मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली। या कार्यक्रमात अंमली पदार्थांविरोधातली जनजागृतीपर कलाविष्कारही सादर केले। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, कोकण आयुक्त रुवल अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना गेल्या 2 दिवसात परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून परिवहन विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे। काल मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात एकूण 1499 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागीय कार्यालयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या। काल मुंबई महानगर क्षेत्रात 3482 चालकांची भाषेविषयीची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 722 जणांना मराठी बोलता येत नव्हतं, 622 जणांना नोटीस बजावण्यात आली। मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात 5299

रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी 777 चालकांना व्यवहारी मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं. 777 पैकी 666 जणांना नोटीस बजावण्यात आली. या तपासणी मोहिमेच्या पहिल्या दिवशी 8217 चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1268 चालकांवर कामकाजापुरता मराठीत संवाद साधता येत नसल्यानं कारवाई करण्यात आली. यातले 604 मुंबई महानगर क्षेत्रातले होते. ही तपासणी मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंग चेन आणि जिया इफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी त्रिशा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षापूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी बोपन्ना यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. June 2025 मधली पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची सर्वोत्तम कामगिरी आहे. अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयीन संशोधक प्रकल्पा अंतर्गत देशपातळीवरचा उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जयपूर इथल्या राजस्थान कृषी संशोधन संस्था इथं आयोजित अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. गहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती गोविंदराव भराड यांनी विद्यापीठाच्या वतीनं हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं. मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाट्य लेखन प्रोत्साहन योजना सातत्यानं राबवण्यात येत असल्याचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितलं. या योजनेच्या माध्यमातून नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन मिळावं, नवीन नाटककारांना संधी मिळावी आणि मराठी रंगभूमीला आशयघन, दर्जेदार आणि काळाशी संवाद साधणारं नवं साहित्य मिळावं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे असं दामले यांनी सांगितलं. प्रवेश अर्ज नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 859-1706-887 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. नाशिक इथं आजपासून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटीसा जाहीर. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
5: यंदा मंगलसूत्र घ्यायचं आहे पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगलसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगलसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगलसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
6: पुना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 3:13 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी श्रद्धा वझे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाइन मॅलेट आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे। या औषधांच्या लेबल, माहितीपत्रक आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दरम्यान भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमावर टीका केली, त्यावर झेंझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजपा घाबरला आहे

असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियाना अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार आहे. ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण ठळक मराठी बातम्या ऐकल्या. या बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आल्या. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
3: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 5:05 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सक्तीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना भेदभाव न करता व्यसनमुक्ती केंद्रांच्या माध्यमातून मदत केली जाईल असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रो की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान छात्रो की गुंज कार्यक्रमावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपानं केलाय. त्यावर जेन झीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजपा घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलंय. तर राहुल गांधी यांचा कार्यक्रम म्हणजे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. काँग्रेस पक्षाचा आलेख सातत्यानं घसरत आहे. संपत चाललेल्या काँग्रेसला पुन्हा उभं करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढे करून राजकीय आधार मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधींना युवकांकडून विशेषतः जनरेशन झेड कडून मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे भाजपा अस्वस्थ झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. चार वर्षांखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफेनिरामाईन मॅलेट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली. चार वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नये असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आला आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी लागू असलेल्या 12 मिनिटांच्या जाहिरात कालावधीच्या मर्यादेत कपात किंवा ती रद्द करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियम 1994 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर हा निर्णय अंमलात आला आहे. दरम्यान गेल्या काही वर्षात देशातील दूरचित्रवाणी प्रसारण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. 2006 मध्ये देशात केवळ 62 दूरचित्रवाणी वाहिन्या होत्या तर सध्या ही संख्या 900 अधिक झाली आहे. या बदलत्या प्रसारण आणि जाहिरात क्षेत्राचा विचार करून जाहिरातींच्या कालावधी संबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेला साखरेचा कोटा वाढत्या मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्यानं साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 3 दिवसात घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ झाली असून S30 ग्रेड साखरेचा दर 5,700 रुपयांवर पोहोचलाय. किरकोळ बाजारात साखरेचा दर 59 ते 60 रुपये किलो झालाय. केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यासाठी 22,50,000 टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मात्र बाजारातील वाढती मागणी लक्षात घेता हा कोटा अपुरा असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे दरवाढ रोखण्यासाठी अतिरिक्त 2,00,000 टन साखरेचा कोटा खुला करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 15 वड्यापूर्वी 52 किलोवर असलेला गुळाचे दर सध्या 25 रुपयांनी वाढून 77 रुपये किलोवर पोहोचले आहे. यंदा देशातील साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालंय. गारपीट पाऊस आणि इतर हवामानातील बदलांमुळे काही भागात ऊस पिकांचं नुकसान झालंय. या सर्वांचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला. याशिवाय जगभरातील साखरेचा पुरवठा कमी झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर वाढले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICAR अंतर्गत नागपूरच्या अमरावती रोड स्थित राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो NBSSLUPचा सुवर्ण महोत्सवी स्थापना दिन उद्या 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. 1976 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेला 50 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं देशातील मृदा सर्वेक्षण, भूमी संसाधनांचं मूल्यमापन, भूमी मूल्यांकन, मृदा आणि जलसंधारण तसंच शाश्वत भूमी उपयोग नियोजनाच्या क्षेत्रात ब्युरोनं दिलेल्या 5 दशकांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती NBSSLUP नागपूरचे संचालक डॉ NG पाटील यांनी दिली. अलीकडच्या काळात ब्युरोनं भारतातील डिजिटल मृदा संसाधन माहितीचा पाया अधिक मजबूत केला आहे. ब्युरोनं राज्य सरकार, कृषी विद्यापीठ आणि इतर संबंधित संस्थांसोबतचे सहकार्यही अधिक बळकट केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पोकरा उपक्रमाअंतर्गत ब्युरोकडून राज्यातील सुमारे 12,000 गावांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सल्ला आणि निर्णय सहाय्य प्रणालीवर आधारित शिफारसी उपलब्ध करून दिल्या जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या 23 ऑगस्ट रोजी महाल इथल्या गडकरीवाडा इथं आयोजित करण्यात आलाय. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदनं स्वीकारतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी निवेदनं मंत्री महोदयांना

करावी असं आवाहन कार्यालयाद्वारे करण्यात आलंय. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे नागपुरातील पारडसिंगा इथं आयोजित 4 दिवसीय एकलव्य एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप उद्या 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी ओडिशातील जयगंगा कोचिंगचे संस्थापक किरण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 20 ते 23 ऑगस्ट दरम्यान झालेल्या प्रशिक्षणात विदर्भातील दुर्गम आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शिक्षक पर्यवेक्षक सहभागी झाले. यापूर्वी दुपारी 3 वाजता अनुभव कथन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कृषी विभागाच्या नवीन आकृती बंदला स्थगिती देण्यात आली असून यामध्ये बदल करण्यात येणार आहे. राज्यातील 6 संघटनांनी या नव्या आकृती बंदला विरोध केल्यानंतर आणि आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. त्यामुळे आगामी सुधारित आकृती बंदात भौगोलिक क्षेत्रावर आधारित सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकाऱ्यांची पदनिर्मिती होण्याची शक्यता असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. हवामान. नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून वर्षाव करत आहे. उद्या गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून परवा गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये विदर्भातील गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून सकाळपर्यंत सर्वदूर जोरदार पावसानं हजेरी लावली. दिवसाही अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं. अमरावती शहराला वर्ष 2055 पर्यंत मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेली अमृत 2 अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना डिसेंबर अखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी अशा सूचना आमदार सुलभा खोडके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाला दिल्या आहे. वरिष्ठ गट गादी आणि माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसंच महाराष्ट्र केसरी किताबाची लढत 2026-27 नागपुरात आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त आयोजनाला अधिकृत मंजुरी दिली आहे. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण क्रीडा कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं आज पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ते संबोधित करणार. कार्यक्रमावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप. साखरेच्या दरात क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ, किरकोळ दर 60 रुपयांवर. आणि नागपूरच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो NBSSLUPचा सुवर्ण महोत्सवी स्थापना दिन उद्या साजरा होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

انا ما كسبناها يبقى كريم.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गूंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात, त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक। क्लोरफिनरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन, विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षांखालच्या मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलंय। या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असं सरकारनं म्हटलं आहे। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते। समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।
0: नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्वत्र अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेलं युद्ध युवा शक्तीचं, विद्यार्थ्यांचं असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची ती लढाई आहे असं ते म्हणाले। व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता आहे हे

0: समाजाने समजून घ्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी अंमली पदार्थांबद्दल मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली. नवी मुंबई आणखी सुरक्षित करण्यासाठी सीबीडी बेलापूर इथं प्रहरी इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं. जमीन शेतीयोग्य करण्यासाठी लागणाऱ्या कुठल्याही साहित्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करायची नाही असे स्पष्ट आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: कुठल्याही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडायचं नाहीये. शेतकऱ्याला लागणारी माती येथे रॉयल्टी घ्यायची नाहीये. शेतकऱ्याचं शेतघर असेल त्याच्याकरता रॉयल्टी घ्यायची नाही. शेतकऱ्याचं शेत जमिनीकरता लागणारा कुठलंही साहित्य किंवा त्याला लागणारी कुठलंही उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याचा कुठलंही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदार तलाठी आणि पोलिसांना दिलेले आहेत.
0: राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं 1 सप्टेंबर पासून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकांचं प्रशासकीय नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलंय. अंगणवाडी आणि शाळांमधल्या बालकांची आरोग्य तपासणी, तपासणीची गुणवत्ता आणि आजारी बालकांना वेळेवर मोफत उपचार तसंच शस्त्रक्रिया मिळणं यावर यात भर दिला जाणार आहे. उपसंचालक स्तरावरून रोज 50 पालकांशी थेट संपर्क साधून उपचारांची पडताळणी केली जाईल. तसंच या योजनेतल्या वाहनांना GPS लावणंही बंधनकारक करण्यात आलंय. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतरही पोलीस दलातच ठेवायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारीही त्यांच्यासोबतच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करणार आहे. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकरता सार्वजनिक आरोग्य विभागानं डिसेंबरपर्यंत सर्व व्यवस्था सज्ज ठेवायचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. येणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामग्री, औषधांचा पुरेसा साठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं नियोजन आतापासूनच करावं असंही त्यांनी सांगितलं. 100वं साहित्य संमेलन पुढच्या शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसोबत सामंत यांनी संवाद साधला. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन त्यांनी केलं. 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते. 100वं साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यात छात्रो की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. यासाठी ते आज दुपारी पुण्यात पोहोचले. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं समाज माध्यमावरच्या इन्फ्लुएन्सरना पैसे दिल्याचा दावा भाजपानं केलाय. त्यावर जेंझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून भाजपा घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात काल मध्यरात्री झटापट झाली. यात काही जण जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. अभाविपच्या तक्रारीवरून 50 ते 60 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर सणासुदीतली मागणी पूर्ण करण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याकरता सहकारी साखर कारखाने प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारनं परवानगी दिल्यास लवकर गाळप सुरू करून बाजारात नवीन साखर उपलब्ध करून देऊ असं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. सध्याच्या साखरेच्या दरवाढीचा सहकारी साखर कारखान्यांना विशेष फायदा झाला नसल्याचं

असंही महासंघानं म्हटलंय. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात फलाट क्रमांक 3, 4, 5 आणि 6 वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी एनटीएस ॲपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासून प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. अहिल्यानगर जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालं. राज्य सरकार जिल्ह्यात नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत आहे. या उद्योगांना सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित ल्यू शेंग शू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार होती. आज सकाळीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. गेल्या 24 तासात धानोरा तालुक्यात सर्वाधिक 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात 17.2 मिलीमीटर पाऊस पडला. हवामान. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढच्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार. आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
2: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
3: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी,
2: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
3: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
2: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
4: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण कृषी आणि कृषी पूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी माहिती ऐकणार आहोत। ही माहिती आपल्याला करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर।
5: श्रोतेहो नमस्कार। खरं म्हणजे कृषी विकास आणि संबंधित क्षेत्रात म्हणजेच कृषी पूरक व्यवसाय यामध्ये महिलांची भूमिका अतिशय महत्वाची आहे। शेतीमध्ये मुलांच्या सहभागाचे स्वरूप आणि व्याप्ती प्रदेशानुसार बदलते, परंतु विविधतेकडे दुर्लक्ष करून महिला कृषी विषयांमध्ये कृषी उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत। 2011 जनगणनेनुसार एकूण महिला मुख्य कामगारांपैकी 55% महिला या शेती कामगार होत्या आणि 24% शेतकरी होत्या। तथापि केवळ 12.8% शेतकरी आणि शेतकरी मुलांच्या नावावरती जमिनीची मालकी आहे। हा थोडाफार लिंगभेद आपल्याला जाणवतो, परंतु सीमांत आणि लहान जमीन म्हणजे कमी क्षेत्र असलेल्या जमिनींमध्ये महिलांकडे मालकीचं प्रमाण फार कमी आहे, ते 25.7% इतकंच आहे। आज आपण पाहिलं तर महिलांचा सहभाग शेतीमध्ये कशा प्रकार आहे, कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक स्थिती प्रादेशिक घटकांवरती हा सहभाग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आढळतो। पहिलं म्हणजे स्वतः शेतीमध्ये काम करणाऱ्या, दुसरं कामावर देखरेखीद्वारे आणि व्यवस्थापकाचं काम करणाऱ्या, आणि तिसरा प्रकार आहे शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या महिला। शेती हा संपूर्ण देशाचा आत्मा आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना बियाणे व निवड प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन, पेरणी व लागवड, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, अंतर मशागत, काढणी व मळणी, धान्याची स्वच्छता, प्रतवारी व साठवण, तर शेतमालाची विक्री व बाजारपेठ संपर्क, शेतीविषयक निर्णय प्रक्रिया सहभाग, हे सगळे कामं शेतकरी महिला करीतच असतात। त्याचबरोबर पशुधनाचा आपण जर विचार केला तर पशुधन हा मुख्य उपजीविकेचा व्यवसाय आपल्या शेतकरी कुटुंबाचा आहे। त्यामध्ये बहुतांश महिला सहभागी झालेल्या असतात, प्रामुख्याने जनावरे आणि गोठ्यांची स्वच्छता करणं, गुरांना पाणी देणं, जनावरांचं दूध काढणं, चारा संग्रह, शेणाच्या गवऱ्या तयार करणं, ही सगळी कामं प्रामुख्याने महिलाच करत असतात। केवळ आजारी जनावरांची काळजी घेण्याचं काम हे पुरुषांवरती असतो, एकंदरीत पाहिलं तर याच्यामध्ये महिलांची भूमिका मोठी आहे। तिसरा विषय घेतला कुक्कुटपालन, हा जो प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे, त्यामध्ये ह्या उद्योगात घरगुती पातळीवरती महिलांचा सहभाग केंद्रस्थानी आढळतो। या व्यतिरिक्त शेळीपालन, फुलशेती, फळबाग लागवड, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया यांचा समावेश आपल्याला पाहता येतो। आता दुसरा विषय असा आहे की शेतकरी म्हणजे सहभाग वाढवण्याकरता कोणते प्रयत्न केले जात आहेत। आपल्याला माहित आहे की शेतीमध्ये सहभाग वाढवण्याकरता शासन स्तरावरती खूप मोठे प्रयत्न केले जात आहेत। त्यात प्रामुख्याने आपण विचार केला तर उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, प्रात्यक्षिकांचं आयोजन करणं, कृषी निविष्ठांची खरेदी करणं, लागणारा जो काही बियाणे असेल, खतं असतील, याची खरेदी करण्याबाबतचं ज्ञान शेतकरी महिलांना देणं, अन्न प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, साठवणूक आणि पणन व्यवस्था म्हणजे विक्री व्यवस्थामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शासनामार्फत केली जात आहे। त्याच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि कृषी विस्तार माध्यमांचा वापर पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपण जर इतर गोष्टी पाहिल्या तर महिलांसमोर आजही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये महिलांचं कार्याचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे। शेतीमध्ये आपण जर पाहिलं ग्रामीण महिलांमध्ये काही अडचणी आहेत, प्रामुख्याने आपण पाहिलं तर पारंपरिक ज्ञानामध्ये अडकलेल्या पाहायला मिळतात, त्यांचा बाहेरच्या जागेशी संपर्क कमी आढळून येतो। आजच्या काळात थोडा वाढलेला आहे, परंतु एकंदरीत संपर्क त्या कमी पडतात। आहार आणि आरोग्याबाबत त्यांच्यामध्ये

आज मोठ्या प्रमाणात दुनियात आली ती गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात, तर ते दूर होण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महिलांना व्यवसायाकरता भांडवलाची कमतरता जाणवते, उपलब्धता कमी असते, शासनाच्या योजनांची पुरेपूर माहिती नसल्यामुळं त्या योजनांचा फायदा घेण्यास पुढे येत नाहीत. अशा वेळी महिलांना संघटित होऊन कृषी आणि पुष्पीय व्यवसायामध्ये सहभाग होण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पुढील काळात हाती घ्यावी योजनांची आखणी आणि योग्य अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. यापुढे आपण पाहूया की शेतकरी मुलांच्या शिक्षण सामाजिक बाबीविषयी काय सांगतील आपल्याला. तर प्रथम म्हणजे याचा सामाजिक सहभाग वाढणं अत्यंत गरजेचं आहे. महिला हा जितक्या समाजामध्ये सहभागी होतील तितका त्यांचा भांडार त्यांच्यावर उपलब्ध होईल, त्याप्रमाणे शेती आणि शेतीपूर्वक व्यवसायाचं भविष्यात त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आज आपण काही पारंपरिक बाबी सोडल्या तरी आधुनिक पद्धतीच्या अवलंबनामुळे उत्पादन क्षमता वाढू शकते. शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे प्रबंधन होणं आवश्यक आहे. सर्वांना आपल्याला माहिती पाण्याचं महत्व सर्वात जास्त महिलांना माहित असतं. घरातील पाण्याचं व्यवस्थापन करत त्यांना ते शेतामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना पुढे आणणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट पर्यावरण. पर्यावरणात आपण पाहिलं तर पर्यावरण टिकलं तर सर्व काही टिकू शकतं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला हे संस्कार जर शेतकरी महिलांमध्ये झाले तर ऑटोमॅटिक त्याचा प्रसार हा समाजावर होईल, त्यातून मग पर्यावरणाची काळजी घेणं सर्वांना शक्य होऊन जाईल. आपल्याला माहिती आहे की आजीबाईचा बाटवा, त्यातून शोध आणि बोध बाहेर येत असतात. आजीबाईच्या बाटव्यामध्ये ती एक स्त्री आहे जी पारंपरिक ज्ञानाबरोबर तिची समाजासाठी उद्धाराचं काम असते. अशा प्रकारचा हा बटवा ग्रामीण महिलांमध्ये शेतकरी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्यांना ज्ञानाने समृद्ध करणं, त्यासाठी त्यांचा प्रसारण अवलंब करणं यासाठी फार महत्वाची गरज आहे. आपण जर पाहिलं तर शेतीमध्ये महिलांच्या जमीन धारणाविषयी आपण पाहिलं तर शेत जमीन नावावर असणाऱ्या मुलांप्रमाण अत्यल्प आहे. जे आपण ऍग्रिकल्चर सेन्सस म्हणतो, कृषी जनगणना 2015-16 नुसार भारतामध्ये जवळपास 14% व महाराष्ट्रामध्ये 15% मुलांना शेती करतात. ज्यामध्ये जमीन धारणा असणाऱ्या भारतीयावर शेती करणाऱ्या मुलांचा समावेश आहे. एकूण जी महिला आहेत त्याच्यापैकी 80% महिला या अल्प व अत्यल्प भूधारक महिला आहेत, ज्यांच्याकडे फार कमी शेत जमीन आहे. जी पितृसत्ता कुटुंब पद्धती आहे ती तर आपण कारणीभूत असं म्हणू शकतो, कारण आपल्याकडे पितृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये वारसा हक्क मुलाकडे जात असल्यामुळे महिलांच्या नावावर शेतजमीन फार नगण्य राहते. त्यामुळे शेतजमीन नावावर असणं हा एक केवळ प्रशासकीय पैलू नाहीये, तर त्यामध्ये सामाजिक आर्थिक आणि अधिकार निर्णय क्षमता वाढवणं त्या संबंध जोडणे फार महत्वाचं आहे. त्यामुळे शेती नाही त्यामुळे त्याचं सक्षमीकरण नाही त्यामुळे सर्वांगीण विकास प्रभावित होतो त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता आपण पाहूया की महिलांच्या शेतीमध्ये अधिकार वाढवण्याकरता शासनाने कोणतं धोरण आखलेलं आहे. आपल्याला माहित आहे की केंद्र व राज्य सरकारच्या बाबत विविध धोरणांमध्ये महिलांना उत्पादक बनवणं, उद्योजक, निर्णयकर्त्या म्हणून सक्षम करण्याचा भर आहे. विशेषतः महिला बचत गट, कृषीपूरक व्यवसाय, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेची जोडणी यांना महत्व शासनाने दिलेलं आहे. त्यामध्ये आपण जर पहिल्यांदा पाहिलं तर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन DNRLM असं आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना उद्योजक बनवणं, त्यांना कृषी व कृषी उत्पादनातील क्षमता वाढवणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. शाश्वत शेती, पशुधन व बिगर काष्ट उत्पादनं, बाजारपेठेची जोडणी यावरती यामध्ये भर दिला आहे. त्यामुळे महिला किसान योजना शेतकऱ्यांना निश्चितच सहाय्य आहे आणि आतापर्यंत 33 लाखांहून जास्त महिलांचा त्यांचा लाभ घेतलेला आहे. दुसरं आपण पाहिलं तर या दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये महिला बचत गट त्यांना संघटित करून बचत, बँक कर्ज, कौशल्य विकास, उत्पादन आणि सामूहिक व्यवसाय यासाठी मदत केली जाते. महिला उत्पादक गट व उत्पादक कंपन्यांमार्फत बाजारपेठी त्यांच्या जोडण्यावरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाची योजना आहे की जमीन धारक पात्र शेतकऱ्यांना कुटुंबाला वर्षाला ₹6,000 थेट बँकेत जमा केले जातात. PM किसान योजना, या लाभासाठी जमीन मालकी व इतर पात्रता निकष लागू होतात. त्यामुळे महिलांच्या नावावर जमीन असेल, त्यांची नोंदणी आणि मालकी असेल, तर अशा प्रकारे ह्या महिलांना सुद्धा ₹6,000 निश्चित लाभ होऊ शकतो. त्यासाठी त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त कृषी कौशल्य व तंत्रज्ञान हस्तांतरण, आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी विद्यापीठं, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि इतर संस्थांमार्फत आधुनिक शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन, नैसर्गिक शेती, पशुपालन, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता याच्यावरती मोठ्या प्रमाणात जोर दिलेला आहे आणि यामुळे प्रशिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे. कृषीपूरक व्यवसाय आणि मूल्यवर्धन पाहिलं तर शेतीमध्ये मजूर न ठेवता दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम, मधमाशी पालन, रोपवाटिका, अन्न प्रक्रिया, मसाले, पापड उद्योग, लोणची, फळ प्रक्रिया आणि नैसर्गिक शेती निविष्ठा या निर्माण करण्यामध्ये महिला उद्योजकांना बनवण्यावरती भर दिला जात आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महिला बचत गटांना, ग्रामीण महिलांना बँकिंगची माहिती देणं, त्यांना विमा संरक्षणाविषयी माहिती देणं, पेन्शन योजनेशी जोडणं ही कामं आपल्याला ह्या दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच किसान महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत केली जात आहे. एकंदरीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाचे उपक्रम हे चालू आहेत. आपल्याला माहिती आहे कृषीपूरक व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक उत्पादन मिळतं, आर्थिक उन्नती होण्यामध्ये मदत होते. एकूण हे जोडधंदे आहेत की ज्यामध्ये शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय समाविष्ट आहेत. हे व्यवसाय शेतकऱ्यांना स्थैर्य देतात, त्यांना शेतीमधील उत्पादनासोबतच अतिरिक्त कमाईची संधी देतात. प्रामुख्याने आपण

व्यवसाय पाहिले आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर दुग्ध व्यवसाय ज्याच्यामध्ये पशुपालन दूध संकलन व प्रक्रिया, शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन खाद्य व्यवस्थापन विक्री, कुक्कुटपालनामध्ये अंडी उत्पादन याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत, गावठी कुक्कुटपालन आहे, पारंपरिक कुक्कुटपालन आहे, त्याचप्रमाणे सुधारित कोंबडी पालन हा एक व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य प्रक्रिया विक्री याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन हा एक विषय त्यामध्ये येतो. मधमाशी पालन हा एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय महिला करत आहेत, त्यामध्ये मध उत्पादन व प्रक्रिया. मशरूम उत्पादन हा एक नवीन आलेला पुढे व्यवसाय, त्याला मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी आहे, त्यामुळे मशरूम उत्पादनाची निर्मिती त्याची पॅकिंग आणि विक्री याच्या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होतात. अन्न प्रक्रिया हा जुना विषय की जो पारंपरिक रित्या सुरूच आहे, लोणची पापड बनवणं, त्याला आता नवीन जी उत्पादन आहे त्यामध्ये जॅम जली बनवणं, आणखी प्रक्रिया उद्योग त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. धान्यावरती स्वच्छता ते प्रक्रिया करणं, मूल्यमापन करणं, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये रोपांची मागणी असते, रोपवाटिका तयार करणं, त्याची विक्री करणं हा एक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. शासनाने आता नैसर्गिक शेतीवरती मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे, त्यामुळे नैसर्गिक शेतीची निविष्ठा तयार करणं, ज्यामध्ये जीवामृत आहे, घन जीवामृत आहे, गांडूळ खत आहे, बीजामृत आहे, की जे आज कमी खर्चामध्ये उत्पादन होणाऱ्या निविष्ट आहे त्याचा उत्पादन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा एक नवीन व्यवसाय शेतकरी महिलांना करता येऊ शकतो. शेणावर आधारित उत्पादन म्हणजे गोवऱ्या धूप जैविक उत्पादनं ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं की ज्याची आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आणि शेवटी कृषी पर्यटन, कृषी पर्यटनामध्ये निवास खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादनांची विक्री हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. गावागावामध्ये जे सधन शेतकरी आहेत, जे मोठ्या प्रमाणात या व्यवसायाकडे वळलेले आहेत, तिथेही शेतकरी महिलांना याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच शेतीपूरक व्यवसायामध्ये फायदेशीर बाबी चार महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आर्थिक स्थैर्य, शेतकरी महिलांना उत्पन्नाबरोबर अतिरिक्त जोड उत्पन्न त्यामध्ये मिळतं, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. जे काही संसाधनांचा योग्य वापर, उपलब्ध असलेली जमीन पाणी मनुष्यबळ याचा योग्य वापर आपल्याला या शेतीपूरक व्यवसायामध्ये करता येतो. मागणी व उत्पन्न, मागणीप्रमाणे उत्पादन घेऊन नफा मिळवता येतो. हंगामानुसार किंवा सणानुसार मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी असते त्या उत्पादनाची, त्याप्रमाणे उत्पादन घेऊन त्याच्या विक्रीतून आपल्याला निश्चित फायदा मिळवता येऊ शकतो. आणि रोजगार निर्मिती, थोड्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता कृषीपूरक व्यवसायामध्ये आहे, त्यामुळे अशा प्रकारचे चार महत्वाचे फायदे आपल्याला कृषीपूरक व्यवसायामध्ये पाहायला मिळतात. आणि एकंदरीत ह्या सगळ्यामध्ये प्रक्रिया उद्योगाची भूमिका फार महत्वाची आहे. मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं, शेवटी एखाद्या पदार्थाचं मूळ स्वरूपामध्ये विक्री करून मिळणारा नफा त्यापेक्षा मूल्यवर्धन मिळणारा नफा निश्चितच जास्त असतो. त्यामुळं डाळी तयार करणं, फळावर प्रक्रिया करणं, भाजीपाला प्रक्रिया करणं, शेवया कोरड्या पापड तयार करणं, मसाला तयार करणं याचा मोठ्या प्रमाणात महिलांना अर्थार्जन करू शकतात. त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आज मोठ्या प्रमाणात दुधाचं शीतीकरण करणं, पिशवीमध्ये पॅकिंग करून ते विक्री करणं हेही व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला करू शकतात. गांडूळ खत, सेंद्रिय खत, वनस्पतीजन्य कीटकनाशक, बीजोत्पादन याच्यामध्येही महिलांना पुढाकार घेण्यात निश्चित चांगला वाव आहे. आणि एकंदर आपण पाहिलं तर आजच्या काळामध्ये मालाच्या विक्रीबाबतचं ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे आज पारंपरिक विक्री व्यवस्थापेक्षा घर बसल्या आपण मोबाईलच्या द्वारे कोणत्याही ऍपद्वारे आपण मार्केटिंग करू शकतो हे ज्ञान शेतकरी मुलांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. तसं त्यांनी अवगत होऊन त्या संदर्भात काळानुसार पुढे चालणं ही फार महत्वाची गरज आहे. याकरता प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे आणि ती शासनामार्फत आजच्या काळात पुरवण्याचं काम सुरू आहे. आणि आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत, महिलांसाठी खूप मोठ्या योजना आहेत, त्याच्यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा तो योजनांची माहिती त्यांना देत असते, शिबिरांद्वारे प्रदर्शनांद्वारे. महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून शेती व्यवसायासाठी कर्जाची माहिती दिली जाते. नाबार्ड योजनेमार्फत दुग्ध व्यवसाय व इतर शेतीपूरक उद्योगांना सहाय्य मिळतं. विकिपीडिया या संकेतस्थळावरती शेतीपूरक व्यवसायाची माहिती दिलेली आहे. आणि काही शेतकरी मासिक आहेत किंवा शेतकरी दैनिकातून शासनाच्या योजनांची माहिती आपल्याला मिळत असते. एकंदरीतच आपण पाहिलं तर शेतकरी महिलांच्या विकासासाठी धोरणात्मक पावलं काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुद्दे या ठिकाणी मांडतो. महिलांच्या नावावरची जमीन व मालमत्तेची मालकी वाढवणं हा एक महत्वाचा टप्पा हाती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक गावात महिला उद्योजकता केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. महिला उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचा विकासाचा मार्ग तयार करण्याची आखणी करणं महत्वाचं आहे. कृषी यंत्रसामग्रीमध्ये महिलांसाठी अनुकूल साधन उपलब्ध करणं, ज्यामध्ये कमी वजनाच्या किंवा सहज चालत येणाऱ्या यंत्रसामग्री तयार करणं आवश्यक आहे. उत्पादनापेक्षा मूल्यवर्धन, त्याचं ब्रँडिंग आणि बाजारपेठ यावरती अधिक भर देणं आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सचं प्रशिक्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी महिलांना देणं आज काळाची गरज आहे. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी सल्ला किंवा हेल्पलाईन व्यवस्था सुरू करण्याची गरज आहे. आणि एकत्रित कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग, त्याचप्रमाणे बँका, बाजारपेठा आणि जे काही शासनाचे विविध विभाग आहेत त्यांचा एकंदरीत समन्वय हा शेतकरी महिलांच्या विकासासाठी करणं महत्वाचं आहे. एकंदरीतच माझा शेवटचा मुख्य संदेश असा राहील की महिलांचा कृषी आणि कृषी पूरक व्यवसायामध्ये सहभाग हा केवळ श्रमाचा सहभाग नसून उत्पादनापासून मूल्यवर्धन, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढवणं म्हणजेच ग्रामीण कुटुंबाचं उत्पन्न आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढवणं हा निश्चित

0: हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी आणि कृषी पूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत देशी वाणाचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, जुनं ते सोनं ही म्हण आपल्या संस्कृतीत आहे. खर तर स्वातंत्र्यपूर्व काळात जी शेती होती ती संपूर्ण देशी वाणांवर अवलंबून होती. स्वातंत्र्याच्या दरम्यान आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा कमी होत होता, उत्पादन कमी होत होतं, म्हणून मग संकरित वाणांची लागवड करायला लागलो आपण. आणि ही लागवड करताना मग त्यासोबत रासायनिक खतं आली, रासायनिक कीटकनाशकं आली आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला आपल्या जमिनी आणि हवामानात बघायला मिळत आहेत. मात्र देशी वाण हे आपल्या देशाचं मुख्य धन आहे. या देशी वाणांचं संवर्धन करण्यासाठी आता अनेक संस्था कार्यरत आहेत. हे देशी वाण म्हणजे नेमकं काय, देशी वाण आणि संकरित वाण याच्यात काय फरक आहे नेमका, आपल्या संस्कृतीला पुढे नेणार कसे हे वाण आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत प्रोफेसर आनंद जाधव सरांकडनं. प्रोफेसर आनंद जाधव हे दांडेकर महाविद्यालय पालघर इथं उद्यान विद्या विषयाचे तज्ञ आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार प्रोफेसर आनंद जाधव सर.
3: नमस्कार सर.
2: जाधव सर, देशी वाण खरं तर हे आपली संस्कृती आहे, हे देशी वाण म्हणजे आपण कोणत्या वाणांना देशी वाण म्हणता येईल बरं?
3: शेतकरी बंधू भगिनी, आपण देशी वाण किंवा देशी बियाणे याच्यामध्ये इंडिजिनस सीड्स असे म्हणतो. आता हे बियाणे म्हणजे नेमकं काय, तर शेतकऱ्यांचं स्वतःचं बियाणं. या बियाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे संकरित असा हे नाही, शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काय केलेलं आणि स्वतःकडे ठेवलेलं बियाणं, या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही, परंतु ते पारंपरिक आहे. परंपरागत बियाणे हे स्वतःकडे असलेलं असतं, शेतकरी स्वतः काही करतो आणि तेच वापरतो, म्हणून त्याला देशी किंवा गावठी बिया असेही म्हणतात.
2: वंश परंपरागत शेतीतनं जे उत्पादन होत त्याच बियाणं पुढच्या वर्षासाठी पेरणीसाठी काढून ठेवणं हे देशी वाण.
3: बरोबर
2: सर. मग देशी वाण आणि संकरित वाण ह्यात काय फरक आहे बरं?
3: शेतकऱ्याचं जे स्वतःचं बियाणं, हे स्वतःचं बियाणं मुळात उत्पादनाच्या दृष्टीने कणखर, चव चांगली असते, वातावरणातील बदल त्यांना एक रजिस्टर असतं किंवा प्रतिकार क्षमता असलेले. आता याच्यामध्ये मुख्य फरक म्हणजे काय, संकरित ज्या जाती आहे या जातीचं जे बियाणं आहे ते पुढील पिढ्यांसाठी बियाणे तयार करू शकत नाही, हा एक मुख्य फरक आहे. मात्र या उलट देशी जातीचे जे वाण आहेत ह्या बिया आपल्या पुढच्या जनरेशनसाठी वापरू शकतो. म्हणजे आता संकरित मध्ये F1 जनरेशन नंतर जर ते परत काही करायचं झालं तर ते चालत नाही. तर हा एक फरक आहे, जेणेकरून पुढच्या जनरेशनसाठी ह्या बिया तुम्हाला वापरता येतात.
2: सर, पण आता संकरित बियाणं इतकं उपलब्ध आहे, विद्यापीठांचं संशोधन त्याच्यावर सुरू आहे, मग इतकं असताना मग आपण पुन्हा हे देशी वाणांचं संवर्धन करावं, ते टिकवण्याच्या दृष्टीने का प्रयत्न करतोय?
3: अतिशय सुंदर. आता हा एक अपरिहार्य भाग होता की संकरित बियाणं, कारण का डिमांड आणि सप्लाय, प्रत्येक देशाचं पॉप्युलेशन त्याला लागणारे जे अन्न धान्य ह्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या जाती शोधणं हे त्या त्या कृषी विद्यापीठांचं काय असतं, आणि तसा तो संकरित तंत्र वापरून उत्पादन चांगलं कसं घेता येईल किंवा ते उत्पादनामध्ये वाढ कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले. म्हणून काय आहे की संकरित बियाण्यांची उपलब्धता भरपूर आहे. देशी वाणाचं काय वैशिष्ट्य आहे की ज्या ठिकाणी ते वापरलं जातं त्या त्या ठिकाणच्या हवामानाशी ते मिळतं जुळतं घेतं, त्यांना जमिनीमध्ये असलेल्या अन्नाची आवश्यकता, जमिनीचा पोत यांच्याशी सहज ते जुळून घेतं. आणि ह्या सगळ्यातून काय होतं, नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपादन करतात ह्या जाती. आणि स्थानिक वाणामध्ये विशिष्ट भागात पसरलेल्या रोगांचा प्रतिकार जास्त, म्हणजे आपण इपिडेमिक डिसीज म्हणतो, त्या त्या रोगाला ते काय करतात, प्रतिकार करतात. संकरित वाणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यामुळे स्थानिक प्रजाती नष्ट होत आहेत, आणि या दृष्टीने, कारण त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे, जैवविविधता वेगवेगळी आहे, त्यानंतर आपली देशी संस्कृती, खाद्य संस्कृती आहे, ह्या सगळ्यांचा विचार केला तर संकरित बियाणे एवढे उपलब्ध

0: असताना सुद्धा त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, अन्नद्रव्यांचं प्रमाण, त्यांचा कणखरपणा या दृष्टीने देशी वाणांची आज संवर्धन करणं खूप गरजेचं ठरलेलं आहे.
1: अच्छा, म्हणजे देशी वनांचं महत्व हे त्यात अभिप्रेत आहे आणि हे अनुवंशिकता म्हणजे विविधता हे सगळं राखून आपल्याला देशी वनांचं संवर्धन करायचं, नाही का?
0: कारण असं असतं, जैवविविधता म्हणजे काय, तीन पार्ट होतात. एक म्हणजे त्याचं अनुवंशिक, अतिशय सुंदर अनुवंशिक गुण असतात की जे संकरित बियाण्यामध्ये म्हणजे हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये तेच वापरून उन्नत जाती तयार केल्या जातात. आणि देशी वनाला एक विशिष्ट अशी चव असते, वैशिष्ट्यपूर्ण चव असते. तो नॉर्मल पदार्थ म्हणून जरी खाल्ला, त्याच्यात काही अतिशयोक्ती न करता तयार करून जरी खाल्ला तरी त्याची विशिष्ट अशी चव असते. आता आपल्या देशाची संस्कृती एक विशिष्ट पद्धतीची आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या सणावारी आपण काय करतो, खाद्यपदार्थांची हे करतो. परंतु वैशिष्ट्य कोणतं आहे, तर त्या त्या सीझनमध्ये येणारे जे भाजीपाला आहे, धनधान्य आहे, ते वापरलं जातं, हे वैशिष्ट्य आहे. कारण तो एक सकस आहार म्हणून मानला जातो. आता दुसरी महत्वाची गोष्ट कशी, की देशी वाण हे कणखर अगोदर सांगितले. एक उदाहरण घ्यायचं झालं तर भातामध्ये हे आढळतं सर, उद्बत्ता डिसीज, बरोबर. त्याच्यानंतर तुमचं स्टेम बोरर आहे भातावर, तर त्याला बऱ्याच प्रमाणात देशी वाण हे प्रतिकार करतात आणि त्याच्यामुळे ते टिकून राहतात. म्हणून प्रतिकार क्षमता आहे हे बघितलं तर देशी वाण त्या त्या भागामध्ये सहज स्वतःला कम्फर्ट करत असत.
1: आणि यासाठी आपल्या देशी वाणांचं संवर्धन हे फार महत्वाचं आहे. रासायनिक शेतीला यामुळे कितपत लगाम लागू शकणार आहे?
0: देशी वाणाचे जे संवर्धन आज एक चळवळ म्हणून उभी राहते, तर अपेक्षित हे आहे की जर प्रत्येक गोष्टीमध्ये हायब्रिड ज्या व्हरायटी आहेत, ह्या हायब्रिड व्हरायटीला जर फर्टिलायझेशन केलं नाही, फर्टिलायझ दिलेली नाही, औषधं दिली नाही, तर ते तग धरू शकत नाही अशी खरी वास्तव आहे. परंतु देशी वाण हा कणखर आहे. फक्त ड्रॉबॅक काय की याचं उत्पादन तुलनेने कमी येत, संकरित वाणापेक्षा उत्पादन कमी येतं. परंतु त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. आता

0: आहे, परंतु देशी वाण हा कणखर आहे. फक्त ड्रॉबॅक काय की याचं उत्पादन तुलनेने कमी येत, संकरित वाणापेक्षा उत्पादन कमी येतं, परंतु त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी की याच्यावर जास्त परिणाम होण्यासारखा काही नाही आहे, कारण संकरित बियाणे म्हटल्यानंतर उत्पादन वाढ आहे, त्याच्यातले म्हणजे टिकाऊपणा आहे, रंग आहे, स्वाद आहे, या दृष्टीने इम्प्रुव्हमेंट केलेली असते. देशी वाण कणखर तर संकरित बियाणे नाजूक शेतकरी बांधतो मानतो, परंतु ह्याच्यामध्ये ते गुण घेतलेले असतात, तर त्यामुळे असा परिणाम होण्यासारखी गोष्ट अशी नक्की वाटत नाही. परंतु जर याच्या तुलनेने बघितलं, सकस आहाराच्या तुलनेने बघितलं, त्याची शारीरिक गरजेच्या दृष्टीने किंवा शरीराला पोषक असं जर अन्न बघितलं, तर देशी वाण संवर्धन करणं अत्यंत गरजेचं वाटतं.
1: आणि आपल्याला आता जेव्हा विषमुक्त अन्न द्यायचंय, आपल्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे की त्याने आपल्या नागरिकांना आपल्या देशासाठी विषमुक्त अन्नाची निर्मिती करायची आहे, आणि त्या दृष्टीने जर आपण रासायनिक शेतीला दूर ठेवणार असू तर आपल्याला देशी वाणांचं संवर्धन गरजेचं आहे, आणि देशी वाणांचीच लागवड करून भले तिथं उत्पादन कमी मिळते पण उत्पादन खर्चही कमी येतोय मात्र.
0: बरं,
1: आणि जे उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्या आधारे आपण ही देशी वाणांची शेती करू शकणार आहोत. प्रोफेसर जाधव सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आला तरी देशी वाणांचं संवर्धन याविषयी खर तर आपली ही संस्कृतीचा भाग कसा आहे हे सुद्धा आपण समजावून सांगितलं. मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद, नमस्कार.
0: खूप धन्यवाद.
2: देशी वाणांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान मानधन योजना.

किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता.

0: पामेला जैन आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकलं.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशीष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचे, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे, कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
0: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:05 होत आहेत। प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र। आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरपिनरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी। सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन। गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात, त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक। क्लोरपिनरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन, विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असंही सरकारनं म्हटलं आहे। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षते अंतर्गत आज चेन्नई इथं पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या बैठकीत चेन्नई जाहीरनामा स्वीकारण्यात आला। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रासंबंधीच्या ब्रिक्सच्या कार्यक्रम पत्रिके अंतर्गत ग्लोबल साऊथ अंतर्गत येणारे देश, युवा नवोन्मेषक आणि परस्पर सहकार्यपूर्ण संशोधनावर या जाहीरनाम्यात भर दिला गेला आहे। दरम्यान ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक आज विशाखापट्टणम इथं झाली। शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य, युवा नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि क्रीडा, पर्यावरण आणि शाश्वतता, सामाजिक आणि सांस्कृतिक सहभाग इत्यादी क्षेत्रांवर काम करायची गरज या बैठकीत सहभागी झालेल्या युवा मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनात अधोरेखित करण्यात आली। भविष्याला आकार देण्यासाठी युवांचा सहभाग मोलाचं असल्याचं प्रतिपादन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं। ब्रिक्सच्या क्रीडा मंत्र्यांची बैठक उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे। गोव्यात 20-28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली। युवा कलाकारांना त्यांची सर्जनशीलता सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळावं, प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांकडून त्यांना शिकता यावं आणि जागतिक चित्रपट समुदायांशी संवाद साधता यावा यासाठी इफ्फीनं अधिक प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन डॉक्टर मुरुगन यांनी केलं। सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करत होते. महिलांकडे मुलगी पत्नी आणि आई म्हणून पाहिलं जातं, मात्र इतकीच महिलांची ओळख नाही. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, असं प्रतिपादन त्यांनी केलं. मनुस्मृतीत महिलांच्या अस्तित्व आणि ओळखीबाबत केलेली मांडणी स्वीकारार्ह नाही, असं ते म्हणाले. महिला या कोणाची तरी मुलगी पत्नी आणि आई असल्या तरी त्या त्यांची मालमत्ता नाहीत, त्यांचंही स्वतंत्र अस्तित्व आहे, असं ते म्हणाले. हिंसा, अपमान, कालमर्यादा आणि नियंत्रणाच्या माध्यमातून समाज महिलांवर ताबा ठेवू पाहतो, असं ते म्हणाले. देशात दरवर्षी 4.5 लाख स्त्री भ्रूण हत्या होतात. 80% महिलांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे छळ केला जातो. 30% महिलांविरोधात शारीरिक हिंसा होते, तर 6% महिलांवर बलात्कारासारख्या घटना होतात. सुरक्षेच्या कारणास्तव 50% महिला शिक्षण आणि नोकऱ्यांपासून दूर राहतात. देशातल्या साधारण महिलांना स्वतःच्या सुरक्षेपोटी प्रत्येकी 17,500 कोटी खर्च करावे लागतात, अशी आकडेवारी त्यांनी या संवादात मांडली. परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या बँकांनी 21 ऑगस्ट पर्यंत 72.84 अब्ज अमेरिकी डॉलर इतका परकीय चलन साठा उभा केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं याबाबतचा तपशील जारी केला. या तपशिलानुसार यातला मोठा वाटा हा FCNRB अर्थात अनिवासी भारतीयांसाठीच्या विदेशी चलनातील ठेव योजनेअंतर्गतच्या ठेवींचा आहे. या ठेवी अंतर्गत सुमारे 65 अब्ज 39 कोटी अमेरिकी डॉलर इतकं परकीय चलन देशात आलं आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि परकीय चलनाची आवक वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जून 2026 रोजी विशेष स्वॅप योजना सुरू केली होती. या योजनेसह बाह्य व्यावसायिक कर्ज आणि परदेशी चलनातील इतर कर्ज उभारणीच्या माध्यमातून 21 ऑगस्ट पर्यंत आणखी 7 अब्ज 45 कोटी अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा राहिल्याचंही बँकेनं म्हटलं आहे. दरम्यान 14 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात 9 अब्ज 9 कोटी अमेरिकी डॉलर वाढून 716 अब्ज 90 कोटी अमेरिकी डॉलर या ऐतिहासिक उंचाकावर पोहोचला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एका व्यावसायिक वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. या गाडीतून भंगार सामान उतरवत असताना हा स्फोट झाला. तो इतका मोठा होता की गाडीच्या जवळ असलेली 2 मुलंही ठार झाली. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर गेली आहे. आज एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या 17 पैकी 3 जणांची स्थिती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 पैकी 13 आरोपींना अटक केली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं मंगरुल ही तिसरी पाणबुडी विरोधी युद्धनौका आज भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. 80% स्वदेशी बनावटीची ही नौका पाण्याखाली टेहळणी करणं, पाणबुडी विरोधी युद्ध मोहिमा, समुद्रातली सुरुंग नष्ट करणं ही कामं अधिक सक्षमपणे करू शकेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. यावर प्रगत रडार, अत्याधुनिक टोपेज डोज, पाणबुडी विरोधी रॉकेट्स बसवण्यात आली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. गोवा प्रशासनानं कर्करोग या आजाराचा समावेश सूचित करण्यायोग्य आजारांच्या यादीत समावेश केला आहे. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना देणं आरोग्य सेवा क्षेत्र आणि प्रयोगशाळांना आता अनिवार्य झालं आहे. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांवर देखरेख ठेवणं, तपासणी आणि उपचारांचं नियोजन करणं सोयीचं होणार आहे. अमेरिकेनं $20 बिलियन किमतीच्या कॅनडाच्या उत्पादनांवर 50% आयात शुल्क लादलं आहे. आजपासून हे शुल्क लागू झालं. याला योग्य प्रत्युत्तर देऊ असं कॅनडानं म्हटलं आहे. या दोन देशांमधला तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेली चर्चा शेवटच्या क्षणी फिसकटली. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिऊ शेंग शू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. पहिला गेम हरल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी पुनरागमन केलं आणि तो गेम जिंकून

सामना निर्णायक गेमपर्यंत नेला, पण चीनच्या जोडीनं तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी आणखी 3 पदकांची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर हिला अटीतटीच्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 57 किलो वजनी गटात तन्वी मखदूम आणि 59 किलो वजनी गटात कोमल हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून कांस्य पदक पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा सामना आज नेदरलँड विरुद्ध सुरू आहे. ड गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करून दुसरं स्थान पटकावलं आहे. आता भारत आणि इंग्लंड हे दोन देश अ गटातल्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच्या 2 संघांसह ई गटात जातील. या गटातले सर्वात वरचे 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोराफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.